श्रोते हो सुप्रभात. FM बँडच्या 102.9 दशांश मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948 9 मे 2026. आमच्या सभेच्या सुरुवातीस आपणास

राग जौनपुरी आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नवग्रह स्तोत्र आपण ऐकलत मोरेश्वर घैसास आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोते हो, यानंतर सुरेश भट यांची भूपाळी, गात आहेत सुमन कल्याणपूर आणि संगीत दशरथ पुजारी यांनी दिलेलं आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सुरेश भट यांची भूपाळी आपण ऐकलीत. संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. आणि आता संत तुकाराम महाराजांचा अभंग पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये संगीतकार श्रीनिवास

संत तुकाराम महाराजांचा अभंग पंडित भीमसेन जोशी यांनी गायला होता. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर कमलाकर भागवत यांचं संगीत आहे. जनार्दन महाराजांची रचना, स्वर सुमन कल्याणपूर यांनी दिलेला आहे.

कमलाकर भागवत यांचं संगीत असलेलं जनार्दन महाराजांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. स्वर सुमन कल्याणपूर यांनी दिलेला होता. आणि आता कार्यक्रमात यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये, संगीत नियोजन मधुकर गोळवलकर यांचं आहे.

0: संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना सुधीर फडके यांच्या आवाजात आपण ऐकलीत. संगीत मधुकर गोळवलकर यांचं होतं.
1: माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM बँड 102.9 मेगाहर्ट्झ वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र.

श्रोतेहो, संत नामदेव महाराजांचा अभंग माणिक वर्मा यांच्या आवाजात आपण ऐकलात. संगीत बाळमते यांनी दिलं होतं. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर संत मानकोजी बोधला यांची रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीतकार श्रीधर फडके.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत मानकोजी बोधला यांची रचना आपण ऐकलीत. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर गीतरचना वसंत बापट यांची आहे. संगीत राम वढावकर यांनी दिलेलं आहे आणि सूर सोमह सूर.

0: समूह 16 वसंत बापट यांची देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत. संगीत राम वढावकर यांचं होतं. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकलात. आता सकाळचे 6:40 झालेले आहेत. दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात नैसर्गिक शेतीतील कीड व्यवस्थापन या विषयीची संकलित माहिती, संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं आहे.
1: नैसर्गिक शेतीतील कीड व्यवस्थापन. नैसर्गिक शेती ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये रासायनिक खत, कीटकनाशक किंवा इतर रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत. नैसर्गिक शेतीतील कीड व्यवस्थापनासाठी नैसर्गिकरित्या सहज उपलब्ध होणारे घटक वापरले जातात. निमास्त्र हे तयार करण्यासाठी 5 किलो कडुलिंबाची हिरवी पाने घेऊन किंवा 5 किलो सुकलेली निंबोळी घेऊन ते बारीक करावं. बारीक केलेली कडुलिंबाची पानं किंवा निंबोळी पावडर 100 लिटर पाण्यात 5 लिटर गोमूत्र टाकून 1 किलो गाईचं शेण मिसळावं. हे मिश्रण लाकडाने ढवळून 48 तास झाकून ठेवावे. हे मिश्रण दिवसातून 3 वेळा ढवळावं आणि 48 तासांनंतर कापडानं गाळून याचा वापर करताना 2 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रस शोषक किडी आणि लहान सुरवंटाच्या व्यवस्थापनासाठी हे अत्यंत प्रभावी ठरते. ब्रह्मास्त्र हे तयार करण्यासाठी 10 लिटर गोमूत्र घेऊन त्यात 3 किलो कडुलिंबाची हिरवी

0: पानं ठेचून टाकावीत. प्रत्येकी 2 किलो ठेचलेली करंज पानं, सीताफळाची पानं, पपईची पानं आणि पेरूची पानं घालावीत. हे सर्व मिश्रण गोमूत्रात उकळून घ्यावं. द्रावणाला 3 ते 4 उकळ्या आल्यानंतर द्रावण पूर्णपणे थंड होण्यासाठी 48 तास ठेवावं. त्यानंतर स्वच्छ कपड्यानं गाळून घ्यावं. फवारणी करण्यासाठी 3 ते 5 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून वापरता येते. रसशोषक किडी शेंगा व फळ पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी हे प्रभावी आहे. अग्नियास्त्र 20 लिटर गोमूत्र घेऊन त्यात 5 किलो कडुलिंबाची हिरवी पानं ठेचून टाकावीत. 1/2 किलो ठेचलेली हिरवी मिरची टाकून 1/2 किलो ठेचलेला लसूण टाकावा. हे सर्व मिश्रण गोमूत्रात मिसळून उकळून घ्यावे. 3 ते 4 उकळे आल्यावर 48 तास थंड होऊ द्यावे. नंतर कापडाने द्रावण गाळून घ्यावे. फवारणी करण्यासाठी 6 ते 8 लिटर अग्नियास्त्र 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खोड पोखरणारी आळी, फळ पोखरणारी आळी, कापसाची बोंडअळी आणि सुरवंट यांच्या व्यवस्थापनासाठी हे वापरले जाते. दशपर्णी अर्क, या अर्कामध्ये नावाप्रमाणेच 10 प्रकारच्या वनस्पती वापरल्या जातात. कडुलिंबाची पाने 5 किलो, निरगुडीची पानं 2 किलो, बदकवेलाची 2 किलो पाने, पपईची 2 किलो पाने, गुळवेलाची पाने 2 किलो, सीताफळाची पाने 2 किलो, करंजचे पाने 2 किलो, एरंडीची पाने, कन्हेराची पाने 2 किलो, रुईची पानं 2 किलो, हिरवी मिरचीची 2 किलो पेस्ट, लसणाची 250 ग्रॅम पेस्ट, गाईचं शेण 3 किलो आणि गोमूत्र 5 लिटर एवढं साहित्य आवश्यक असतं. यामध्ये नमूद केलेल्या सर्व वनस्पतींची पानं बारीक करून घ्यावीत. तिखट हिरव्या मिरचीचा ठेसा, लसणाचा ठेसा, देशी गाईचं शेण व गोमूत्र हे सर्व मिश्रण 200 लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये आंबवण्यासाठी सावलीत ठेवून ते गोंडपाटानं झाकून ठेवावं. दिवसातून कमीत कमी 2 वेळा हे मिश्रण काठीने घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळावं व पुन्हा गोंडपाटानं झाकून ठेवावं. असे मिश्रण 1 महिनाभर ठेवल्यानंतर त्याला उग्र वास येतो. त्यानंतर हे मिश्रण सुती कापडानं गाळून घ्यावं. दशपर्णी अर्क तयार केल्यापासून 3 महिन्यापर्यंत वापरता येतो. मात्र अर्क बंद झाकण्याच्या कॅनमध्ये व्यवस्थित ठेवलेला असावा. हा अर्क सर्व प्रकारच्या रसशोषक किडींसाठी आणि सर्व प्रकारच्या अळी सुरवंटच्या नियंत्रणासाठी प्रभावी आहे.
1: दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमामध्ये नैसर्गिक शेतीतील कीड व्यवस्थापन या विषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं होतं. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आता सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, हातापायाला मुंग्या तर येतात, पण त्या काय येतात हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं, आणि याच विषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील, किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
1: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली दोन कारण असतात. एक, कुठेतरी नर्व्ह कंप्रेस होत असेल किंवा टेम्पररीली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला, तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
0: आता नेमकी कारणं काय असतात?
1: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल

0: हा आता नेमकी कारण काय असतात?
1: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्व्हला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. तर इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी. व्हिटॅमिन B12 हे खूप आवश्यक असते नर्व्हच्या शीत करता. तर व्हिटॅमिन B12 ने नर्व्हची शीत निर्माण होते. तर ते व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्व्हची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
0: ही दोनच कारण असतात का?
1: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार. डायबिटीजचे जे न्यूरोपॅथी असतं ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतात, जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हाताला मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे एज कम्पेअर्ड टू दुसरा पाय.
0: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
1: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल, म्हणजे 3 महिने 4 महिने 5 मध्ये, तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला डायबिटीज आहे का. 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन, तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण? आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर तेही एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला? तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हातापायाला मुंग्या देतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाइन मध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्स तुमची दबते त्याच्यामुळे ते मुंग्या येतात तुम्हाला.
0: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
1: त्याची कालावधी काय आहे त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
0: डॉक्टर उत्कर्ष शाह आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद
1: मॅडम.
0: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहे, परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे, आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे, आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन, ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धती सुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
1: तर सर, वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत?
0: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे, जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्याला आपण फार्म पॉन्ड म्हणत असतो, येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषत दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
1: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 6:55 झालेले आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काय खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: लातूरचं मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागं, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94-220-720-72.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मा,
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स

0: रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: जाहिरात संदेश आपण ऐकलेत आणि आता कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, यानंतर 7 वाजता चिंतन, यामध्ये निर्व्यसनी याविषयीचे विचार आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:25 वेळ प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास या कार्यक्रमाची असेल. हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली सकाळी 7:40. श्रोते हो, समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 8 वाजता प्रसारित होईल. त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतलं बातमीपत्र देखील दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. हे दोन्ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 8:30 आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून कविश्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे आपण ऐकू शकाल. ठीक 8:40 हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण. 10 वाजता विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आज मालिका सिने युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी झालेल्या गप्पांचा 7वा भाग आपल्याला ऐकता येईल. सादरकर्ते असतील संजय भुजबळ. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11 वाजता साहित्यिक कार्यक्रम अक्षर लेणी, यामध्ये आज अनिल गव्हाणे यांचं काव्यवाचन, निवेदन अनिता देव यांचं आहे. 11:30 गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान. 11:40 स्वरांजली हा कार्यक्रम. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ. 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण. श्रोतेहो, ही होती आमच्या कार्यक्रमांवर एक नजर. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत चिंतन हा कार्यक्रम.

0: चिंतन या कार्यक्रमात आज निर्व्यसनी याविषयीचे विचार।
1: प्रारंभी सहजपणे इतरांचं अनुकरण करण्यासाठी म्हणून जी गोष्ट एखादा माणूस करतो त्याला नंतर ती वारंवार करावीशी वाटते, ती करण्यात मजा वाटते किंवा तसं करण्याची चटक लागते आणि त्यातूनच पुढे त्याला व्यसन लागतं। मोठी माणसं दररोज सकाळी आणि संध्याकाळी चहा पिताना दिसतात, त्यामुळे लहान मुलंही दूध न घेता चहा मागू लागतात। आपले वडील बिडी किंवा सिगारेट नेहमी ओढतात हे पाहून मुलालाही बिडी सिगारेट ओढण्यात नक्कीच काहीतरी मजा असेल असं वाटतं आणि तो थोटकं गोळा करून किंवा डबीतील सिगारेट पाहून ते ओढून

0: राहतो. नाकातोंडातून धूर सोडताना काही वेगळी अनुभूती त्याला मिळते. परिणामी तो चोरून धूम्रपान करू लागतो. मात्र तसं करण्यात त्याला आनंद न वाटल्यास पुन्हा त्याकडे तो वळत नाही. अनेक थोर आणि महान समजल्या जाणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आठवणी सांगताना आपण लहानपणी चोरून सिगारेट कशी ओढली होती हे सांगितलं आहे. माणसाला एखादं व्यसन हे इतरांच्या सहवासातून, अनुकरणातून आणि नवीन रोमांचक अनुभव घेण्याच्या हव्यासातून लागतं. आपल्या कुटुंबातील आपले पालक, भाऊ बहिणी, मित्र, नातेवाईक यापैकीच कुणीतरी आपणास त्याची दीक्षा देतं आणि नंतर आपल्या नित्यसवयीत त्याचं रूपांतर होतं. केवळ मजा किंवा गंमत म्हणून एखाद्या पार्टीत, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात अथवा प्रवासात तंबाखू प्राशन केली, सिगारेट ओढली किंवा मद्याचा आस्वाद घेतला तरी पुनःपुन्हा तसं करण्याचा मोह टाळून स्वतःला त्यापासून दूर ठेवण्यासाठी संयम आणि मनावरील नियंत्रण असणं आवश्यक आहे. अलीकडच्या काळात आपल्या देशातील सामाजिक परिस्थितीत खूप बदल झाले आणि पाश्चात्य राहणी आणि जीवनपद्धतीचं अनुकरण केल्यानं व्यसनाधीनता वाढली. सकाळी प्रातर्विधी पूर्ण करण्यापूर्वीच चहापान, तंबाखू प्राशन किंवा धूम्रपान करण्याची सवय असलेले अनेक जण आपल्या अवतीभोवती आढळतात. घरी येणाऱ्या पाहुण्यांना किंवा समारंभातून आता कोल्ड ड्रिंक्स आणि स्नॅक्स दिले जातात आणि ते प्रतिष्ठेचं मानलं जातं. जशी जीवनपद्धती आपण अंगीकारतो त्यानुसार सवयी आपणास लागतात आणि सवयीप्रमाणेच आपण नित्याचे व्यवहार करीत राहतो. आपल्या हातून चांगली कार्ये घडावीत यासाठी कोणत्याही व्यसनांना बळी न पडता चांगल्या सवयी जोपासणे आवश्यक आहे. व्यसनांमुळे आरोग्य बिघडतं, प्रकृती हळूहळू ढासळते आणि विविध प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ लागतो. धूम्रपान, तंबाखू सेवन आणि मद्यपान या सर्वत्र प्रचलित झालेल्या व्यसनांमुळे पोट बिघडतं, भूक मंदावते, अन्नपचन चांगलं होत नाही, फुफ्फुसं, मूत्राशय आणि यकृत यांचे विकार उद्भवतात. खोकला, दमा, श्वसनाचा त्रास, मेंदूचे आजार इत्यादीचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे मनस्वास्थ्यही बिघडतं. कौटुंबिक अडचणी, व्यावसायिक अस्थिरता किंवा नोकरीधंद्यातील समस्या आणि अनारोग्य यातून येणारं वैफल्य टाळण्यासाठी माणूस व्यसनांच्या कराल विख्यात अधिकाधिक गुंतल्यानं शेवटी व्यसनाधीन होतो, व्यसनांचा गुलाम होतो. व्यसनं ही परस्पर पूरक आणि प्रोत्साहक असतात. आजकाल उच्चभ्रू लोकातही मद्यपान हे प्रतिष्ठेचं द्योतक मानलं जातं. व्यसनांमुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि त्याचा तोल ढळतो. व्यसनांची मगरमिठी शेवटी त्याचा अंत होईपर्यंत सुटत नाही. व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस आधी धन गमावतो, नंतर त्याची प्रतिष्ठा थोडीच मिळते, त्याचे शरीर हे विविध प्रकारच्या आजाराचं आगर बनतं, आपल्या कुटुंबियांच्या प्रेमास तो पारखा होतो आणि शेवटी त्याचा दुःखद अंत होतो. आकर्षण आणि मोह टाळून माणसानं निग्रहाने व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे.
1: चिंतन या कार्यक्रमामध्ये निर्व्यसनी या विषयीचे विचार आपण ऐकलेत. आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे.

नद्या निर्झर आटल्या विहिरी, नद्या निर्झर आटल्या विहिरी, शुष्क केली सृष्टी सारी। मानवा मानवा काय तुझी करणी, नाही उरले कोठे पाणी, नाही उरले कोठे पाणी, हे आपले भविष्य तर नाही ना।

श्रोते हो, आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. आता छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे आपल्याला घेऊन जात आहोत प्रादेशिक बातमी ऐकण्यासाठी. सुरुवातीला जाहिरात संदेश आणि त्यानंतर प्रादेशिक बातम्या.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दहावीचा निकाल जाहीर, 92% मुलं उत्तीर्ण, मराठवाड्यात लातूर जिल्हा अव्वल. थॅलेसेमिया संकल्प सप्ताहाचा समारोप, राज्यात थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार. वाहतूक नियमांविषयी जागरूकतेसाठी राज्यभरात 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव. राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे पणन मंत्र्यांचे आदेश. आणि आगामी 2 दिवसात राज्यात पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 92.09% लागला असून यंदाही 94.96% निकालासह मुलींनी बाजी मारली आहे, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 89.56% इतकं आहे. विभागीय निकालात यंदा 97.62% गुणांसह कोकण विभाग अव्वल स्थानी, तर 88.41% निकालासह छत्रपती संभाजीनगर विभाग शेवटच्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 89.72%

0: टक्क्यांसह बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, तर जालना जिल्ह्याचा निकाल 85.96% लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 88.42% लागला आहे. विभागात लातूर जिल्हा 92.8% पहिल्या, तर नांदेड जिल्ह्याचा निकाल 83.62% तिसऱ्या क्रमांकावर आहे. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 91.29% लागला आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले असून यात लातूर विभागातील सर्वाधिक 104 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा 10वीचा निकाल 79.65% लागला असून गौरी जगताप ही विद्यार्थिनी 94.60% गुण घेऊन मनपाच्या सर्व शाळांमधून प्रथम आली आहे. दरम्यान या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केलं आहे. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळालं नाही त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी या विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानाअंतर्गत संकल्प सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात काल त्या बोलत होत्या. या रुग्णांच्या उपचारासह इतर सोयी सुविधांसाठी शासन कार्य करत असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
1: आठ मेला आपण ह्या एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे हा संकल्प केला. आपल्या राज्यामध्ये 13,000 वरती जवळपास थॅलेसेमिया रुग्ण आहेत आणि आपण ठरवलं की त्यांना एक आयडेंटिफिकेशन कार्ड आपण द्यायचं जेणेकरून त्यांना ट्रॅव्हलिंगला त्रास नाही झाला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी बसला सवलत सुद्धा मिळाली पाहिजे. आपण जो सप्ताह साजरा केलाय त्या सप्ताहामध्ये सुद्धा प्रत्येक दिवशी वेगवेगळा कार्यक्रम घेतला आणि 22,000 वरती लोकांना ट्रेनिंग दिलेली आहे. ही खरंच कौतुक करण्यासारखी बाब आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे.
0: या कार्यक्रमादरम्यान राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महिला आणि मुलींसाठी पीसीओडी क्लिनिकचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. थॅलेसेमिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉक्टर, संस्था आणि रुग्णांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वाहतूक नियमांविषयी लहान वयातच जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यभरात 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागानं तयार केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाहतूक उद्यान उभारण्यात येणार असून या उद्यानात लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेत आणि पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्र शासनाचा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा अद्याप अंमलात आलेला नाही, त्यामुळे मनरेगा योजना पूर्ववत सुरू राहील असं मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलं.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी आज शपथ घेतील. काल त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. कोलकाता इथल्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा शपथविधी सोहळा होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष प्रथमच सत्ता स्थापन करत आहे. दरम्यान तमिळनाडू टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. डाव्या पक्षांसह इतर काही पक्षांनी विजय यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरांमध्ये मॅरेथॉन घेण्यात आली. आकाशवाणी दूरदर्शन आणि प्रसार भारतीचे कर्मचारी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. दिल्ली इथं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी

0: गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन या उपक्रमात सहभागी झाले. या संदर्भात गौरव द्विवेदी म्हणाले,
1: इस साल 90 वर्ष पूरे करने के उपलक्ष्य में विभिन्न कार्यक्रम आकाशवाणी में आयोजित किए जा रहे हैं. हमारे पूरे देश में जितने भी स्टेशन हैं, जो देश में फिटनेस की एक मूवमेंट माननीय प्रधानमंत्री जी के आह्वान पर आरंभ हुई, उसका संदेश भी लोगों तक ले जाने के लिए ये उस कड़ी में एक कदम था कि आकाशवाणी से जैसे आपका लगाव पिछले 9 दशकों से बना हुआ है, आने वाले समय में भी वैसे ही बना रहे.
0: छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅटरर्सनी खाद्यपदार्थांमध्ये पनीरऐवजी कृत्रिमरित्या तयार केलेल्या चीजचा वापर केल्यास त्याची माहिती पदार्थांच्या सूचीत स्पष्टपणे लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. ही खरेदी केंद्र पोर्टल बंद केल्यानं रब्बी हंगामातील हरभरा खरेदी प्रक्रिया बंद पडलेली आहे. याबाबत पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी पणन मंत्री रावल यांची भेट घेऊन ती सुरू करण्याबाबत विनंती केली होती. हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांना भेटी द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण योजनांची माहिती देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. जिल्ह्यात 2025-26 मध्ये शासकीय आयटीआयमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला याची माहिती तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील सक्तीनं धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निदा खानला पोलिसांनी परवा छत्रपती संभाजीनगर इथं नारेगाव परिसरातून अटक केली. दरम्यान निदा खानला छत्रपती संभाजीनगर इथं लपण्यास मदत केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज कल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रशासनानं अधिक चांगलं काम करावं असं आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. ते काल लोणावळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते. सामाजिक न्याय ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात येणार आहेत. हवामान. लातूर जिल्ह्यात काही भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सध्या काढणीला आलेला मका, हरभरा तसंच फळबागांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे. आगामी 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात काल वाशिम इथं सर्वाधिक 42.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिव तसंच परभणी इथं 40 अंशांपेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर इथं 39.3 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 10वीचा निकाल जाहीर, 92% मुलं उत्तीर्ण, थॅलेसेमिया संकल्प सप्ताहाचा समारोप आणि आगामी 2 दिवसात राज्यात पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM बँडच्या 102.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेले आहेत. श्रोतो, आता ऐकूयात जाहिरात संदेश.
3: लातूरचं मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागे, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94-220-720-72.
4: सांधे गुडघे मणक्याचे विकार सारे गेले.

0: परीक्षित फेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आज सकाळी 11 वाजता अक्षर लेणी हा साहित्यिक कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आज या कार्यक्रमामध्ये अनिल गव्हाणे यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. निवेदन अनिता देव यांचं असेल. जरूर ऐका सकाळी 11 वाजता अक्षर लेणी हा साहित्यिक कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
1: काठीन घोंगड घेऊन द्या की रे, मला भी जत्रला येऊन द्या की, काठीन घोंगड घेऊन द्या।
2: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधरना इतका सुधारला रे?
3: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा।
2: रेडिओ आम खिशात
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ भी भेटायला लागल्यात आजकाल।
2: असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना। गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी निपटायचं।
2: जय बो,
3: म्हणजे अक्षी रेडिओ गत,
2: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना।
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला।

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तेव्हा जरूर डाउनलोड करा आणि आमच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. श्रोते हो, आता आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 7:25 होत आहेत. मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: सर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही याची तरतूद नेमकी कशी आहे हा एक भाग, आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो.
1: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे, म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली स्वीकारली, तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली हल्ली 2022-23 मध्ये पुन्हा आपण सेन्सस रूल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ऍक्ट आहेत किंवा आपले रूल्स आहेत ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमामधील कलम 15 जे आहे त्याच्या अन्वये जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे हा पूर्णतः गोपनीय असतो, ह्याची मी सर्व श्रोत्यांना या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमा अंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार, म्हणजे आरटीए ऍक्ट मध्ये पण आपण देऊ देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती. तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे यासाठी केला जातो.
0: अगदी खरं, म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कुणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पुरती इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यात सर दुसरं की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाय घेऊन आपण काय केले?
1: आता ह्या 2027 जनगणने बाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन, स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे. स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत म्हणजे TV झालं, रेडिओ झालं, ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे, प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी Gen Z म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त ह्यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत, तसेच आमचे जनगणना संचालनालय महाराष्ट्र ह्यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्याच्यामध्ये X हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं, आमचं इंस्टाग्राम पेज झालं किंवा यूट्यूब चॅनल्स झाले, ह्या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही म्हणजे उपयोगितेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
0: बिलकुल, की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सर जसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेला निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर याच्यातला प्रगणक हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात, त्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
1: प्रामुख्याने जनगणनेचा परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल रिस्पेक्ट शिक्षकांना असतो, तर त्यांची निवड आपण करतो. आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांची कार्यालय आस्थापना जे आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील यांची आस्थापना कार्यालय आहेत, यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे 2007 त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची

0: तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासंबंधित कामं अशा कामांची तरतूद आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतोय आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
1: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणनाची भूमिका काय असेल?
0: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
1: त्यांना कंपल्शन नाहीये.
0: कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं, लॅपटॉप किंवा पी सी उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागांमध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहेत. तर कोणीही ह्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असा काही ह्यामध्ये भाग नाही आहे,
1: असं अजिबात नाही आहे. पण याच्यात सर, जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी देत प्रत्येकाच्या, तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?
0: आम्ही जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा, कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा आम्ही कुठल्याही लोकांकडून मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे, जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट बेस असते. म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे
1: मागत
0: हा कुठलेही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाहीत. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळे काही
1: इतर
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं OTP किंवा पासवर्ड आपण जनगणने अंतर्गत मागत नाही आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावे मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते. जनगणना ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात, परिपूर्ण अशी लोकसंख्येची गणना असते. त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक ध्येय धोरण निश्चित करत असते. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणनेअंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं. त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपण बघितलं असं की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील

0: जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11(1)(d) अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम असे चुकीची माहिती दिल्याचे होऊ
2: शकतात. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद या पुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी 7:25 वाजून दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 मेगाहर्ट्स AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही।
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात। 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ।
2: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत।
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही सूरगौरव संध्या।
3: FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। सकाळचे 7:40 झालेले आहेत। आता ऐकूयात जाहिरात संदेश।
4: संदे

0: परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 7:41 झालेले आहेत. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात पुढारी या चित्रपटातल्या गीतापासून.

जगदीश केबुडकरांचं गीत जयवंत कुलकर्णी आणि राम कदम यांनी गायलेलं आहे. संगीत राम कदम यांचं आहे.

0: ಬಾಜಿರಾ ಉನ್ನಾನ ಓ ಬಾಜಿರಾ ಉನ್ನಾನ ದಿನ ಅವರದೇನ ಹತ್ತು ತುಂಬಿ ಬರದೇನ ಬಾಜಿರಾ ಉನ್ನಾನ ಓ ಬಾಜಿರಾ ಉನ್ನಾನ ದಿನ ಅವರದೇನ ಹತ್ತು ತುಂಬಿ ಬರದೇನ.
1: पुढारी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकरांचं गीत जयवंत कुलकर्णी आणि राम कदम यांच्या आवाजामध्ये आपण ऐकलत. संगीत राम कदम यांचं होतं. आता जाहिरात संदेश.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: वासुदेव आला आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव
1: देवता या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकरांचं गीत जयवंत कुलकर्णी यांनी गायलं होतं. संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. श्रोतेहो, गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. आता जाहिरात संदेश.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: फसला अनोख्या पासून बचाव करा.
4: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क राहा.
1: यानंतरचं गीत जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आहे. ग दि माडगुळकरांचं गीत. स्वर आणि संगीत सुधीर फडके यांनी दिलेलं आहे.

0: să depășești mai tu. Să o înzin.
1: अनोखे लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआई सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: तुम्ही वेळात जास्त नफा.
2: बस एका क्लिक वर कमाले.
1: अनोखे लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआई सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर मल्लहरी मारुतंड या चित्रपटातील गदी माडगुळकरांची लावणी सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली आहे. संगीतकार वसंत पवार.

0: जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं ग दि माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत सुधीर फडके यांनी दिलं होतं. आणि आता ऐकूयात काही संदेश.
1: व्हिडिओ लाईक कर.

लांब रुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे आवातन जगा, याला कुंपण

पदर सांगत नाही काल ऐकू आले कोल्हे कोई पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही साऱ्या राती राहील कोण

0: वर्क फ्रॉम होम, हाई सैलरी, बस एक का क्लिक मध्ये। अरे वाह,
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: बदला बदला, सवय बदला।
0: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला, सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
4: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आता शेवटी बने बापूया चित्रपटातलं गीत।

श्रोते हो, बने बापू या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. मुरलीधर गोडे यांचं हे गीत ऋषीराज यांनी संगीतबद्ध केलं होतं. आणि या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत समाचार प्रभात 8 वाजता आणि 8:15 मॉर्निंग न्यूज. त्यानंतर हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सुरुवातीला समाचार प्रभात.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि NDA शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील AMMK पक्षाचे नेते TTV दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार S. कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस E. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर AMMKचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी AMMKचा TVKला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच

आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या 2 देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहिद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निःशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे.
मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला

0: नेतृत्व दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोऊ इथं झालेल्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनेजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2-5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, FM 103.6 मेगाहर्ट्स आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी. आमच्या आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये 8:40 आणि 39 सेकंद होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला पौर्णिमा मोडक यांच्या स्वरात मधुकर कुलकर्णी यांचं गीत.

0: एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:43 झालेले आहेत. आता कविश्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे आम्ही प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे. सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते. निवेदन सहभाग उमा दीक्षित. लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. ऐकूया रूपक एकला चालो रे.
2: जिथे न भीती शिवे मनाला, जिथे राहती ताठर माना, शब्द जिथे सत्यातून जन्मे, जिथे न बंधन पडते ज्ञाना. स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गी प्रभु, स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गी प्रभु, जागृत करीतू माझ्या देशा, जागृत करीतू माझ्या देशा. श्रुते हो, कविश्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्त जेथ भय शून्य या प्रसिद्ध बंगाली कवितेतल्या कविवर्य वसंत बापट यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या ओळी. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात रवींद्रनाथांचं योगदान फार मोठं आहेच, मात्र स्वातंत्र्याची त्यांच्या मनातली संकल्पना ही लौकिकार्थापेक्षा खूप व्यापक होती. ती होती भीतीपासूनचं स्वातंत्र्य, भयापासूनची मुक्ती, आणि त्याची सुरुवात होते ती अगदी बालवयापासून. परीक्षा, अभ्यासक्रम, वेळापत्रक या बंधनात अडकलेले विद्यार्थी दिवसअखेरीस एवढे थकून भागून जातात की त्या व्यतिरिक्त नवं काही शिकण्याची उमेदच त्यांच्यात उरत नाही. या यांत्रिक व्यवस्थेत त्यांच्यातल्या आंतरिक उर्मींना फुलण्याची संधी शिल्लक राहत नाही याची गुरुदेवांना खंत वाटायची, आणि त्यातूनच आपल्या मनातली अनोखी शाळा निर्माण करण्याच्या कल्पनेनं रवींद्रनाथांच्या मनात घर केलं. रवींद्रनाथांच्या मनातील अनौपचारिक मुक्त शिक्षणाची संकल्पना 22 डिसेंबर 1901 या दिवशी प्रत्यक्षात साकारली. तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून कोणतंही अर्थसहाय्य न घेता केवळ स्वखर्चातून आपल्या स्वप्नातली आदर्श शाळा त्यांनी सुरू केली. नाव दिलं शांतिनिकेतन. पूर्वीच्या गुरुकुल परंपरेप्रमाणे साधेपणा आणि आताच्या काळातील आधुनिक विद्या यांचा समन्वय या शिक्षणात असावा हा या संकल्पनेचा गाभा होता. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञान विज्ञानाच्या विविध शाखांबरोबरच साहित्य, संगीत, नृत्य, शिल्प, चित्र यासारख्या त्यांच्या आवडत्या कला आणि विद्या शिकण्याचाही आनंद त्यांना मिळावा. मैदानी खेळांमधून शारीरिक सुदृढता साधतानाच भारतीय संस्कृती, समानता, सौहार्द, प्रेम, सत्य या जीवनमूल्यांची रुजवात त्यांच्या कोवळ्या बालमनात व्हावी अशी गुरुदेवांची इच्छा होती. या शाळेच्या उद्घाटनासाठी स्वतः गुरुदेव टागोरांनी मोरा शातेर परे मोन, म्हणजे आम्ही जीवनात सत्याची कास धरू या अर्थाची प्रार्थना लिहून ती मुलांकडून बसवून घेतली आणि सादर केली.

रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये पहिल्या दिवशी फक्त 5 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, ज्यामध्ये एक खुद्द त्यांचाच मुलगा रथींद्रनाथ हाही होता। लहान मुलांचं मन अत्यंत ग्रहणक्षम आणि संवेदनशील असतं। आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्या मनात प्रचंड कुतूहल असतं। पालकांनी आणि

0: विद्यार्थ्यांना त्यात असे काही गुंतवून ठेवत की त्यांना वेळेचं भानही उरत नसे आणि मनमुराद आनंदही त्यांना मिळत असे. सुरुवातीला शांतिनिकेतनचा हा प्रयोग फार यशस्वी झाला नाही याची दोन कारणं होती. एक म्हणजे रवींद्रनाथ तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या धोरणांचे टीकाकार होते, त्यामुळे इंग्रजांच्या सेवेत असलेल्या भारतीय लोकांना सरकारनं मुलांना शांतिनिकेतनमध्ये पाठवाल तर याद राखा अशी तंबीज दिलेली होती. दुसरं म्हणजे कोलकात्यातला त्यावेळचा तथाकथित उच्चभ्रू श्रीमंत वर्ग रवीबाबूंच्या या साध्याशा शाळेत आपल्या मुलांना पाठवायला फारसा राजी नव्हता. रवींद्रनाथांची थोरवी हे लोक जाणत नव्हते अशातला भाग नाही, पण एका कवीचं मनोराज्य अशा हेटाळणीनं ते या प्रयोगाकडे पाहत होते. साहजिकच सुरुवातीला शांतिनिकेतन चालवण्यासाठी रवींद्रनाथांना खूप तारेवरची कसरत करावी लागली. जगन्नाथपुरीला असलेलं आपलं घर त्यांनी विकलं, पुस्तकांचे हक्क प्रकाशकांना विकले, एवढंच काय पण त्यांच्या पत्नी मृणालिनी देवींनी आपले लग्नातले दागिने सुद्धा त्यांच्या हवाली केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच राहण्या जेवण्याचीही मोफत सोय शांतिनिकेतनात होती. स्वतः मृणालिनी देवी साधंच पण रुचकर आणि पौष्टिक जेवण मुलांसाठी तयार करत. सुरुवातीच्या काळात फक्त मुलंच तिथं शिकत, पण काही दिवसातच मुलींनाही प्रवेश मिळू लागला. मुलं आणि मुलींचे वर्ग एकत्र भरत, ज्यातून परस्पर सामंजस्य आणि सहशिक्षणाचं उद्दिष्ट आपसुकपणे साधलं गेलं. शिक्षणाचं माध्यम बंगाली असलं तरी इंग्रजी हा एक विषय म्हणून शिकवला जाई. याशिवाय वेगवेगळ्या देशातल्या संस्कृतींची ओळख करून देण्यासाठी देशविदेशातील विद्वानांना गुरुदेव शांतिनिकेतनमध्ये आमंत्रित करत. शांतिनिकेतनच्या कार्याची कीर्ती हळूहळू सर्वदूर पसरू लागली. त्याचवेळी बहुआयामी व्यक्तिमत्वाचे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर साहित्य क्षेत्रात तेजानं तळपत होते.
1: जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड युत्कल भंग, विंध हिमाचल जमुना गंगा उच्छल जलधि तरंग, नव शुभ नामे जागे
0: शांतिनिकेतनात रवींद्रनाथांनी विविध शैक्षणिक आणि कलात्मक उपक्रम सुरू केले. यात मुलांकडून गाणी म्हणून घेणं, नृत्य शिकवणं, त्यांच्यासाठी स्वतः छोटी छोटी नाटकं लिहून ती त्यांच्याकडूनच करवून घेणं, अशा असंख्य पातळ्यांवर रवींद्रनाथांनी जणू आपलं तन मन धन या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. रवींद्रनाथ टागोर यांचं या संदर्भातलं योगदान आणि त्यांची एकूणच थोरवी याबद्दल आपल्याशी संवाद करत आहेत प्रतिभा सूर्य रवींद्रनाथ टागोर या पुस्तकाचे सहलेखक प्रदीप कुलकर्णी.
2: टागोर हे विलक्षण प्रतिभेचं वरदान लाभलेलं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. रवींद्रनाथांना शाळेतील चार भिंतींच्या आतलं पाठांतरावर भर देणारं शिक्षण कधीच आवडलं नाही. संवेदनशील आणि सर्जनशील असलेल्या रवींद्रनाथांना जगाविषयी आणि आजूबाजूच्या निसर्गाच्या वैविध्याविषयी वाटणाऱ्या अपार कुतूहलामुळे बंदिस्त शाळेत त्यांचं मन कधीच रमलं नाही. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिकवावं या विचारांचं बीज त्याचवेळी त्यांच्या मनात रुजलं असावं. मातृभाषा हेच शिक्षणाचं माध्यम असायला हवं असा त्यांचा आग्रह असे. या सर्व विचारांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी 22 डिसेंबर 1901 या दिवशी कलकत्त्यापासून जवळच असलेल्या बोलपूर या गावात शांतिनिकेतन विद्यालय सुरू केलं. परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी आणि शिक्षकांनी मिळून ठरवला. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना निसर्गाचा, श्रमाचा, ज्ञानाचा, संवादाचा, समानतेचा, भारतीय संस्कृतीचा, साहित्याचा, त्याचबरोबर इतर कलांचा आणि मैदानी खेळांचा अनुभव मिळालाच पाहिजे ही शांतिनिकेतन विद्यालयाची प्रमुख उद्दिष्ट रवींद्रनाथांनी ठरवली होती. रवींद्रनाथांचे वडील आणि आजोबा मोठे जमीनदार असल्यामुळे स्वतःची इस्टेट सांभाळण्याचं काम करण्याच्या निमित्ताने रवींद्रनाथांना गरीब शेतकऱ्यांच्या आणि एकूण सामान्य माणसांच्या आयुष्याची आणि त्यांच्या समस्यांची कल्पना आली. शेतकऱ्यांना शेतीचं आधुनिक ज्ञान देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील लोकांना कुटीरोद्योग करता यावा यासाठी त्यांनी शांतिनिकेतनपासून जवळच श्रीनिकेतन नावाची संस्था 6 फेब्रुवारी 1922 स्थापन केली. आर्थिक अडचणींना तोंड देऊन या सर्व संस्था चालू राहाव्यात म्हणून त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत अफाट कष्ट घेतले. देशात आणि परदेशात व्याख्यानं देऊन त्यांनी या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य मिळवलं. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य

संस्कृतींचा मिलाप व्हावा आणि या संस्कृतींमधील चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या कानांवर पडाव्यात यासाठी रवींद्रनाथांनी पाश्चिमात्य देशातील विद्वानांची त्यांच्या संस्कृतींवरील भाषणं आयोजित करता यावीत, तसेच त्यांना भारतीय संस्कृतीचा अभ्यास करता यावा या उदात्त हेतूने 1921 साली विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. 1625 वर्षानंतर देखील आजही या तिन्ही संस्था उत्तम प्रकारे कार्यरत आहेत.

0: 14 नोव्हेंबर 1913 हा दिवस शांतिनिकेतनमध्ये अक्षरशः दिवाळीसारखा अवतरला. साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान नोबेल पुरस्कार गुरुदेव टागोरांना जाहीर झाल्याची तार या दिवशी तिथे आली. या घटनेमुळे टागोरांची लोकप्रियता शिगेला पोहोचली. आता ते एक आंतरराष्ट्रीय व्यक्ती झाले होते. कोलकाता विद्यापीठानं त्यांना डिलीट पदवी देऊन सन्मानित केलं. ब्रिटिश सरकारनं सर पदवी दिली. नोबेल पुरस्कार स्वीकारण्यासाठी रवींद्रनाथ स्टॉकहोमला जाऊ शकणार नव्हते, म्हणून स्वीडिश अकादमीनं बंगालच्या गव्हर्नरांकरवी हा पुरस्कार रवींद्रनाथांना शांतिनिकेतनमध्ये स्वतः येऊन प्रदान केला. पुरस्काराची रक्कम तब्बल 8000 पाऊंड एवढी होती. आपल्या सहकार्याला रवींद्रनाथ म्हणाले, चला शांतिनिकेतनमधलं ड्रेनेजचं काम आता मार्गी लागेल. ही संपूर्ण रक्कम रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतनच्या कार्यासाठी दान केली. नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर शांतिनिकेतनकडे लोकांचा ओढाही वाढला. 17 फेब्रुवारी 1915 या दिवशी गांधीजींनी शांतिनिकेतनला भेट दिली. रवींद्रनाथांनी त्यांना महात्मा म्हणून प्रथमतः संबोधलं आणि गांधीजींनीही टागोरांचा उल्लेख गुरुदेव असा केला. रवींद्रनाथ प्रतिभावान कवी होते, तसेच तत्वचिंतक आणि एक उत्तम शिक्षकही होते. लहान मुलांना रंजकतेनं एखादा विषय समजवावा तर तो गुरुदेवांनीच. यासाठी त्यांनी खास मुलांसाठी पाठ्यपुस्तकं लिहिली. सहज पाठ या नावानं ही पुस्तकं आजही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांनी बंगाली भाषा शिकण्यासाठी काही वर्षांपूर्वी शांतिनिकेतनला भेट दिली होती आणि त्या अनुभवांवर आधारित वंगचित्रे या नावाचं एक सुंदर पुस्तकही त्यांनी लिहिलं. रवींद्रनाथांच्या सहज पाठाबद्दल पुलंनी फार छान लिहिलंय.
1: रवींद्रनाथ टागोर या माणसापुढे मी जर मनोमन लोटांगण घातलं असेल तर प्राथमिक शाळेची पाठ्यपुस्तकं रचल्याबद्दल. वृद्धत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे, पण शैशवाचं स्मरण म्हणजे काय ते टागोरांचे सहज पाठ वाचल्यावर कळतं. ही पाठ्यपुस्तकं म्हणजे रस रंग गंध नाद यांच्या सृष्टीतली आनंददायक सहल आहे. बंगाल्यांच्या गेल्या 4 पिढ्या या पाठ्यपुस्तकातून शिकताहेत. सहज पाठ ही टागोरांची बंगालला सर्वात मोठी देणगी. कुठेही म्हणून उपदेशाचा स्पर्श नाही, उलट त्या पोरांची स्वप्न जणू त्यांच्याशी त्या पुस्तकातून बोलत होती. आम्ही आकार इकाराचे धडे, काका उठा दार उघडा असल्या रुक्ष वाक्यातून शिकलो. टागोरांनी काना मात्रा टोप्या शिकवताना पोरांना गाण्यातून त्यांची ओळख करून दिली. आलो होय गेलो भोय चारी डिक झिक मिक, याचा अर्थ उजेड होय गेले भय चोहो बाजू झुंजू मुंजू. हा रोजचा अनुभव छंदातून नाचत आला. मग त्या पहाटेबरोबर सारं गाव कसं जागलं, माणसं कामाला कशी लागली, पाडे पेरू हरिहर मधुराय बांधे घर होडी हाके पातुपाल धाग्य जाणे जयलाल धरे सुकाणू दीननाथ अविनाश रांधे भात. खेड्यातला मुलगा आणि मुलगी हीच डोळ्यापुढे धरून गुरुदेवांनी हे सहज पाठ रचले. दर 2 धड्यानंतर सुट्टीशी संबंध, चला उद्या सुट्टी, आज सुट्टी आहे काय करूया, असे उल्लेख. सहज पाठात

0: अक्षरांखाली दोन दोन ओळींची गाणी आहेत. रश्यई दीर्घई बोशे खाय खीर खोई, रसवई दीर्घई बसून खाई खीर लाही, चोछो जोझो दोले दोले बोजा निये हाटे छोले, च छ ज झ डोले डोले बोजा घेऊन बाजारात चालले. अशी ही मजेदार बालगीतं. त्यातली मुळाक्षरं मुलांचे खेळगडी होऊन येतात. ई ई खीरलाही खातात, ऊ ऊ कुत्रे होऊन भुंकतात, ए ऐ दही विकायला जातात, ओ ओ दोघे भाऊ वहिनीला म्हणतात भात खाऊ.
1: शिक्षण तज्ज्ञ रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी सांगताना रवींद्रनाथांच्या सहवासात या पुस्तकाचे लेखक विलास गीते म्हणाले,
2: रवींद्रनाथांना शिक्षण तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जाते. त्यांना स्वतःला औपचारिक शिक्षण कधीच आवडले नाही, त्यामुळे ते औपचारिक शिक्षण टाळून आपल्या जमीनदारीची व्यवस्था पाहण्यासाठी गेले होते. नंतर मात्र त्यांनी स्वतःची शाळा स्थापन केली, तिचे नाव दिले शांतिनिकेतन. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था. शांतिनिकेतन हे विद्यालय होते तर विश्वभारती हे विश्वविद्यालय, आणि आजही या दोन्ही संस्था चांगल्या चालू आहेत. शांतिनिकेतन मधील एक गमतीदार प्रथा म्हणजे कुठल्याही वर्गाच्या विद्यार्थ्याला कुठल्याही वर्गामध्ये बसता येत होते. पण बहुधा लहान मुलं वर्षा वर्गात बसत नसत, तर मोठी मुलं कधी कधी लहान मुलांच्या वर्गात येऊन बसत, कारण तिथले शिक्षक गोष्टी खूप छान सांगत, आपल्याला आवडतं तेच शिकावं असं रवींद्रनाथांचं म्हणणं होतं. आवडत नसलेल्या विषयांचं जर शिक्षण घ्यायला लावलं तर ते त्या विद्यार्थ्यालाही आवडत नाही आणि त्यात तो प्रवीणही होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रगत शेती हा त्यांचा आवडीचा विषय होता. शांतिनिकेतन बरोबरच शेती आणि ग्रामोद्योग यांच्यासाठी श्री निकेतन ही संस्था त्यांनी स्थापन केली. अनेक कलावंतांना हेरून त्यांनी शांतिनिकेतन मध्ये आणलं. नंदलाल बोस, विनोद बिहारी मुखोपाध्याय, अवनिंद्रनाथ ठाकूर ही त्यातली ठळक नावे. सत्यजित राय हे सुद्धा शांतिनिकेतन मधीलच विद्यार्थी होते.
1: शांतिनिकेतन नावारूपाला आली. शिक्षण क्षेत्रातला अनोखा प्रयोग म्हणून गुरुदेवांचं त्यासाठी सर्वत्र कौतुकही झालं, पण त्यासाठी अथक परिश्रम, दृढ निश्चय आणि झालेली टीका हेटाळणी या साऱ्या अग्निदिव्यातून त्यांना पार पडावं लागलं होतं. प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्यांनी शांतिनिकेतनचा वैश्विक व्याप निर्धारानं पेलला. जीवनाचं ध्येय शुद्ध असेल तर आत्मविश्वासानं एकट्यानंच वाटचाल करून सुद्धा ते ध्येय साध्य करता येतं, याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि शांतिनिकेतन.

0: गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे आत्ताच आपण ऐकलं. सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते. निवेदन सहभाग उमा दीक्षित. निर्मिती सहाय्य चेतना जांजे. लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: कविश्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे आताच

0: ऐकलत श्रोते हो, आता प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 9:03 झालेले आहेत. विविध भारती राष्ट्रीय सेवेचे प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करत आहोत मुंबई केंद्रावरून.
1: हर जिले में कम से कम एक ट्रैफिक पार्क कायम किया.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आता प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 11:10 वाजले आहेत. श्रोते हो, सुरुवातीला जाहिरात संदेश.
1: सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे काढण्यापूर्वी चेक नाही बघितला का?
1: बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा. कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: कमी व्याजाने लोन पाहिजे, ते देखील ऍपने.
1: फसला. अनोळखी ऍप पासून बचाव करा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मा,
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238552852.
5: लातूरचं मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागे, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94220 720.

0: radio-eoj.in या वेबसाइट वरून मिळू शकता.
1: आणि आता प्रसारित करीत आहोत विशेष गीत गंगा हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये मालिका सिने युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी झालेल्या गप्पांचा 7वा भाग सादर करते संजय भुजबळ.
2: नमस्कार श्रोतेहो, विशेष गीत गंगा या कार्यक्रम मालिकेत आजच्या भागातून ऐकूया मालिका सिने युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी झालेल्या गप्पांचा 7वा भाग. विशेष गीत गंगा सादर

0: गायत्री नमस्कार. तुला गिर्यारोहण आवडतं हे मागच्या भागात तू सांगितलं आहेच. गायत्रीला आणखी काय आवडतं?
1: आणि सोलो ट्रॅव्हल करणं. मला सोलो ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, कारण बरेचदा असं होतं जेव्हा आपण म्हणजे जेव्हा सेटवर असतो किंवा शूटिंग करत असतो तेव्हा दिवसभर आपल्याला काय म्हणतात, आता हा सीन आहे, आपण एका कॅरेक्टर सारखं वागत असतो किंवा एकानी सांगितल्यासारखं डिरेक्टर जे सांगेल ते आपण करत असतो किंवा जे लिहिलेलं असतं लेखकांनी ते आपण करत असतो. सो यू आर ऑलवेज टेकिंग ऑर्डर्स फ्रॉम समबडी. बट मला सोलो जायला याच्यासाठी आवडतं की मला कोणासाठीही माझ्याबरोबर ट्रॅव्हल करणार कोणासाठी मला ऍडजस्ट नाही करायचंय. आज जर मला अख्खा दिवस झोपावंसं वाटलं तर मी अख्खा दिवस झोपणार, किंवा आज जर मला एका कॅफेमध्ये बसून पुस्तक वाचायचंय, जसं धर्मशाला धर्मशालाचं इकडे एक कॅफे तर ते आता बंद झालंय, पण ते खूप माझं वन ऑफ माय फेवरेट कॅफेज आहे, तर तिथे बसून पुस्तक वाचायचंय मला फक्त दिवसभर, मला नाही करायचंय साइटसीइंग. तर ह्याच्यासाठी मला सोलो ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. आणि तर ही ट्रेकिंगची आवड तिथून लागली, त्याच्यातून मग मी सोलो ट्रॅव्हल करायला लागले, आणि आवड करत करत मग मी फोलिएज आउटडोर्स नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये, सो त्यांच्याबरोबर मी व्हॉलंटिअर म्हणून मी काम करायचंय. मी बरेच ऍडव्हेंचर कॅम्प्स मी लीड केलेत, आणि त्याच्यानंतर मी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केला अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स मधून.
0: येस, त्यातलं मात्र आता एक अधिकृत असं सर्टिफिकेट तुझ्याकडे.
1: येस, अधिकृत असं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. आणि ते माउंटेनिअरिंग करताना मी लास्ट डेला 14,500 फीट पर्यंत मी ट्रेक केला. सो इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स, अन एक्सपिरियन्स ऑफ अ लाईफ टाईम.
0: या मोडवर कुठलं गाणं ऐकू?
1: या मोडवर मला वाटतंय की चक दे इंडिया मधलं बादल पे पाव है हे गाणं आपण ऐकूया, कारण जेव्हा आपण ट्रेकिंग करत असतो, जेव्हा आपण वर असतो, तेव्हा खरंच कधी कधी इथे खाली क्लाउड्स आपल्याला दिसतात, तर त्याच्यामुळे बादल पे पाव हे गाणं ऐकूया. हे गाणं सुद्धा एक फुल एनर्जी देणार आहे, फुल एकदम फेमिनिस्ट सॉन्ग वाटतं मला कुठेतरी, कारण त्या सगळ्या पोरी फुल ऑन भारी त्या चाललेल्या असतात तिकडे त्या कॉम्पिटिशनसाठी. सो येस, बादल पे पाव हे ऐकूया.
0: नक्की नक्की ऐकूया.

0: गायत्री, तुझे पाव बादल पर राहोत, बादल खूप उंच उंच भरारा घेत राहोत.
1: नाही नाही, मी म्हणेन की माझे पाव कायम जमिनीवर राहोत.
0: एक कलाकार म्हणून,
1: एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून कायम जमिनीवर राहोत.
0: नक्कीच नक्की, एक कलाकार म्हणून मात्र तुला आम्हाला नक्की बादल पेज असलेली बघायला आवडेल. तर ह्या शुभेच्छा देत असताना आत्ता सध्या कुठला बादल पकडलायस? जसं आपण फ्लाईट पकडू तसं आता बादल कुठला पकडलायस?
1: सर सध्या मी मेरे साई नावाची एक सिरियल माझी चालू आहे सोनी टीव्ही वरती. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच हिंदी भाषेत काम केलं आणि त्याच्यामध्ये सुमित्रा नावाचं कॅरेक्टर मी केलं आणि ते कॅरेक्टर इतकं सुंदर आहे की मी आधी कधीच ते केलेलं नाहीये. तर नो मेकअप लुक त्याच्यामध्ये होता माझा आणि नॉट ओनली नो मेकअप, मला पूर्ण असे अंडर आईज केले होते. म्हणजे मी खूप डिस्टर्ब्ड एका स्त्रीचा त्याच्यात मी रोल करत होते. सो तो करणं हा खूप, म्हणजे ती डिस्टर्ब असल्यापासून ती हॅपी होईपर्यंत हा जो ग्राफ होता त्याच्यात इतके वेगवेगळे इमोशन्स होते आणि एक सो त्याच्यात छोट्या छोट्या स्टोरीज असतात मेरे साईमध्ये. सो एका स्टोरीमध्ये 15 ते 20 दिवसांमध्ये एवढा ग्राफ ऑफ इमोशन्स करायला मिळणं हे खूप मला अट्रॅक्टिव्ह वाटलं आणि ऍज अन ऍक्टर चॅलेंजिंग सुद्धा वाटलं. तर त्याच्यामुळे मी तो रोल केला आणि इट इज म्हणजे खूप अप्रिशिएट होतोय आणि खूप आवडतोय लोकांना त्याच्यातलंही काम आणि मलाही खूप मजा आली सुमित्रा करायला.
0: वा खूपच छान. आणखी कुठलं गाणं निवडलेस?
1: सो हे तमाशा नावाचा जो मूवी आहे तो खूप आवडतो मला. रणबीर कपूर आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं काम खूप उत्तम आहे. दीपिका पदुकोण माझी फेवरेट आहे, ती पण आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण गाणं, पूर्ण मूवीचा विषय ही खूप उत्तम आहे. सो अगर तुम साथ हो हे गाणं मला आवडेल आणि मला प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल की अगर तुम साथ हो हे तुमच्यासाठी आहे. तर अगर तुम साथ हो

आणि इनफॅक्ट रादर बेसिक माउंटेनिअरिंग करत असतानाच शेवटच्या दिवशी जेव्हा मी परत येत होतो त्या हाईटवरनं तेव्हा मी डिसिजन घेतला की नाही मला ऍक्टिंगच

0: करायचंय आणि आय विल गिव्ह इट अ शॉट. आणि इफ इट डझंट हॅपन, म्हणजे एका वर्षात किंवा मी जो काही वेळ ठरवला होता त्याच्यात जर नाही झालं तर मग ठीक आहे, पण एक वर्ष आय एम गोइंग टू ट्राय.
1: ओके, त्या वातावरणात जो तू म्हणाली की इंट्रोस्पेक्शन आपलं होतं,
0: येस,
1: त्यातनं हा डिसिजन झाला की मी
0: मी हे डिसाइड केलं की जस्ट बिकॉज मला आता आईबाबांची वाद घालायला किंवा त्यांना कन्व्हिन्स करायला जमत नाहीये किंवा मला ते नको वाटतंय क्लॅशेस, म्हणून मी ते पळून जाणं हे मला मी बरोबर नाही करणार. आणि लेटर ऑन इन माय लाईफ आय विल फील की अरे यार मी हे केलं पाहिजे होतं, हे मला फिलिंग नको आहे. हे मला तेव्हा रिअलाइज झालं की हे इतकं ह्यूज आहे, म्हणजे माझा एवढासा पाय सटकला तरी मी खाली पडून आय विल बी डेड किंवा माझे हातपाय तुटलेले असतील. सो आय डोंट वॉन्ट एनी रिग्रेट एव्हर की मी कधी ट्राय नाही केलं जस्ट बिकॉज माझ्यात गट्स नव्हते म्हणून टू डू समथिंग डिफरंट, टू गो सम थोडस ऑफ द वे जाऊन ट्राय करायचे माझ्यात गट्स नव्हते म्हणून मी केलं नाही असं नको व्हायला. सो तेव्हा मी तो माझा डिसिजन फायनल झाला की मला आय वॉन्ट टू गिव्ह ऍक्टिंग अ शॉट.
1: पण पळून पण जायचं नाही, आई बाबाला
0: सांगून कन्व्हिन्स करायचं.
1: मला वाटतं हाही शाहरुखचा संदेश आहे ना,
0: भाकर नाही. ऑफकोर्स भाकर नाही,
1: दिलवाले दुल्हनिया.
0: करेक्ट करेक्ट.

0: गायत्री एक युवा कलाकार म्हणून आजची कलाकार म्हणून तुझ्या प्रेक्षकांकडून काय अपेक्षा असतात आणि आता आमच्या श्रोत्यांकडनं म्हणजे त्यांचा रिस्पॉन्सेस कसे असावेत म्हण किंवा
1: मला माझी कायम ही अपेक्षा असते की खरे रिस्पॉन्सेस मिळावेत आणि बरेच प्रेक्षक आहेत जे मला खरोखर खूप खरे रिस्पॉन्सेस देतात कमेंट्स मधनं कधी डीएम मधनं खूप पोटतिडकीनी खूप आपुलकीनी माझ्यापर्यंत त्यांचा खरा अभिप्राय पोचवत असतात.
0: उदाहरणार्थ
1: की इथे काम तुझं उत्तम झालंय किंवा इथे तू एखादा माझा फोटोशूट असेल तर हे नाही बरं दिसलंय तुला किंवा एखादी रील असेल तरी फारच तू अशा रील्स अजून केल्या पाहिजेस ही बाजू तुझी माहिती नव्हती. सो अशा अनेक कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक देणारे प्रेक्षक आहेत मला लाभलेत. सो त्याच्याबद्दल मला खूप थँकफुल वाटतं.

0: बुझाइयो आणि बजाते रहियो या सगळ्यांमध्ये न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सुद्धा. मालिका सिने युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पांचा शेवटचा भाग याच वाहिनीवरून ऐका आणि ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा सादर करते

श्रोते हो, विशेष गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आता सकाळचे 10:30 झालेले आहेत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी रणजित बागलाने या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातील एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत. खरं तर तो विषय आणि त्या विषयावरील आपली चर्चा या अल्पशा वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही. तो विषय काय असेल याची उत्सुकता आपल्याला असेल, तेव्हा त्यापूर्वी आपण एक गाणं ऐकणार आहोत. श्रोते हो, या गाण्यामध्ये तो विषय दडलेला आहे, तेव्हा आपण विषय नक्कीच ओळखाल अशी आशा आहे. एक अंदाज तर नक्कीच आपण लावू शकतो. तेव्हा पाहूयात आपला हा अंदाज कितीसा बरोबर येतोय. तुर्तास ऐकूया हे गीत.

श्रोते हो, तुम्ही नक्कीच ओळखलं असणार आहे की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत। होय, पैसा हा आज आपला विषय आहे। श्रोते हो, हा विषय प्रत्येकासोबत जोडलेला आहे आणि याविषयी विविध पैलू आपल्याला पाहायला मिळतात। विविध दृष्टींनी या विषयावर आपण विचार करू शकतो, त्याचबरोबर त्या विषयावर चर्चा देखील करू शकतो। हा विषय इतका विस्तृत आहे की श्रोते हो, या विषयावर सर्वसमावेशक चर्चा, पूर्णपणे चर्चा या वेळेत होईलच असं नाही। श्रोते हो, आत्ताचा काळच नाही तर प्राचीन काळापासून आजपर्यंत आणि भविष्यात देखील आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून आपल्याला याकडे पाहता येईल। श्रोते हो, पैशामुळं आपण कृती करायला

0: प्रेरित होतो, पैसा आपल्याला चालवतो, तोच आपल्याला कृती प्रबण करतो। श्रोते हो, या मृत्यूलोकात सर्व मानवजात जी धडपडत आहे ती केवळ पैशांसाठीच की काय असा प्रश्न पडतो। आता एक छानदार गीत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत।
1: पारा डोळ्याना पाप सारी नारायण बघतो, पैशा पायी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो।

ಪಂಡಿತ ಬಸಲ್ಯ ಲಯ ಅಗ್ರವ ಜಾಗೋ ಜಾ

होय नक्कीच श्रोते हो, धाम करी काम, पैसा असेल तरच काम होऊ शकेल। श्रोते हो, बऱ्याच वेळेस या पैशापायी माणसं, त्यांची तत्व, नाती, आचरण ही देखील सोडायला तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात। श्रोते हो, सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे ही जी चर्चा आपण करत आहोत ती सर्वसमावेशक किंवा परिपूर्णच असेल असं नाही, कारण या विषयी मतमतांतरे नक्कीच राहतील। पण आम्ही हा विषय निवडण्यामागचं कारण असं की आपण या विषयावर विविध पैलूंनी विचार करू शकतो आणि मग ती नंतरची गोष्ट असू शकते की पैशाच्या कारणांमुळं माणूस नैतिक आचरण करतो की अनैतिक, या आणि अनेक दृष्टींनी याकडे आपल्याला पाहता येईल।

श्रुतो अर्थाशिवाय किंवा पैशाशिवाय पानही हलत नाही असा आपण व्यवहारात सहज म्हणून जातो. तर कोणी असं म्हणत असेल की पोटासाठी पैसा कमवतोय, पण तो देखील नक्की सांगू शकत नाही की त्याचे पोट किती मोठे आहे. कारण गर्भश्रीमंत आणि दरिद्री दोन्हींना देखील वित्ताची पैशाची भूक आहे असं दिसतं, आणि ती भूक शेवटपर्यंत पूर्ण होत नाही. श्रोते हो, सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जण धडपडत आहे, धावतो आहे. का? तर त्याला देखील पैसाच हवाय. संस्कृतमध्ये म्हटल्याप्रमाणे माधाव माधाव, की जर धावणाऱ्यालाच पैसा मिळत असेल तर कुत्रा देखील सदा धावतच असतो. म्हणजे काही त्याला खूप पैसा मिळतो असं नाही. खूप सारे मोठ्या शहरात श्रीमंत व्हायला जातात, पण त्यातले किती होतात? अगदी मोजकेच. हा जो रुपया आहे तो खरंच माणसाला नाचवतो असं म्हणता येईल.

श्रोते हो, मानवजातीचा विकास जो झाला त्यामध्ये या वित्ताला, अर्थाला किंवा पैशाला निश्चितच श्रेय द्यावं लागणार आहे. माणूस विकसित झाला यामध्ये पैशाचा देखील वाटा आहे. तो सुसंस्कृत सिव्हिलायझड झाला, एखाद्या देशाला चालवायचं असेल तर त्या देशाकडं पैसा असावा लागतो. एखादी कंपनी, एखादी संस्था चालवायची असेल तर ती देखील चालवण्यासाठी पैसा हा पाहिजेच. पण श्रोते हो, ज्याची दुसरी एक बाजू देखील आपल्याला नजरअंदाज करून चालणार नाही. आपण असं देखील म्हणतो की पैसा हा काही सर्वस्व नाही. आपण मृत्यूनंतर हा पैसा इथंच ठेवून जाणार आहोत. म्हणूनच जगज्जेता सिकंदरने मृत्यूपूर्वी म्हटलं होतं की माझे हात उघडे करून ठेवा, ज्यानं जगाला कळू द्या की सिकंदर देखील मोकळ्या हातांनी गेला, तो काही घेऊन गेला नाही. तेव्हा श्रोते हो, या विस्तृत अशा विषयाला या ठिकाणी आपण पूर्ण विराम देणार आहोत. तेव्हा आपणच नक्की करा की आपल्या जीवनात महत्त्व ते कशाचं आहे. तुर्तास या ठिकाणी थांबूया.

श्रोते हो, या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रणजित बागलाने आपला निरोप घेतो. पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे हा मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, आता सकाळचे 11 वाजले आहेत. साहित्यिक कार्यक्रम अक्षरलेणी आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये अनिल गव्हाणे यांचं काव्यवाचन, निवेदन अनिता देव यांचं आहे. ऐकूयात अक्षरलेणी हा कार्यक्रम.
1: अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार.

0: श्रोतेहो अक्षरलेणी या कार्यक्रमात आज आपण कविता वाचन ऐकणार आहोत. बोरगाव तालुका केज येथील कवी अनिल गव्हाणे यांनी सादर केलेल्या काही कविता आज आपण कार्यक्रमात ऐकूयात.
1: माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे घाम झाला त्याचा मोती. प्रेम जिव्हाळा बळीन, प्रेम जिव्हाळा बळीन जेव्हा रानास लावला, घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्यानं पाहिला. घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्यानं पाहिला, गुज मनातले बळी जेव्हा रानास बोलला.

अंतरीचे सारे माती पाशी उकलला मेघ ऐकून हे सारे अंतरात व्याकुळला मेघ ऐकून हे सारे अंतरात व्याकुळला त्याचे उलले हृदय गही वरुण वाहिला त्याचे उलले हृदय गही वरुण वाहिला सोगा धोतराचा बळी मग लावी तो डोळ्याला सोगा धोतराचा बळी मग लावी तो डोळेला घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्यानं पाहिला घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्यानं पाहिला रान बळीला बोलले नको घेऊ तू संत रान बळीला बोलले नको घेऊ तू संत आहे वापसा तो वरी राणी हाक रे पाभर आहे वापसा तो वरी राणी हाक रे पाभर नळा वाजे खळ खळ ताल तिफणीला आला नळा वाजे खळ खळ ताल तिफणीला आला चंगाळ्याची हो घुंगर सात देती पेरणीला चंगाळ्याची हो घुंगर सात देती पेरणीला भाव मनाचा बळीने गोड गाण्यात गाईला भाव मनाचा बळीने गोड गाण्यात गाईला घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्याने पाहिला घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्यानं पाहिला हळू अंकुर वरती आले मातीच्या कुशीत हळू अंकुर वर

आले मातीच्या कुशीत जीव बळीचा रंगून मग गेला वावरात जीव बळीचा रंगून मग गेला वावरात एका रेषेत काकऱ्या हर्ष रानात मावेना एका रेषेत काकऱ्या हर्ष रानात मावेना मूळ वाऱ्याशी खेळता बळी मनी सुखावला अशी सुखाची झुळूक देते अल्हाद बळीला अशी सुखाची झुळूक देते अल्हाद बळीला घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्यानं पाहिला घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्यानं पाहिला पीक वावरी डोलते पीक बळीशी बोलते पीक वावरी डोलते पीक बळीशी बोलते दुःख दैनिया बळीचे मग आबाळ झेलते दुःख दैनिया बळीचे मग आबाळ झेलते माया मिळता नभाची बळी रोमांचित झाला माया मिळता नभाची बळी रोमांचित झाला कसा मांडावा हिशोब वेद नेतल्या सुखाचा कसा मांडावा हिशोब वेद नेतल्या सुखाचा अशी सुखाची झुळूक देते अल्हाद बळीला अशी सुखाची झुळूक देते अल्हाद बळीला घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्याने पाहिला घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्याने पाहिला पीक वावरी डोलते पीक बळीशी बोलते दुःख दैनिया बळीचे मग आभाळ झेलते माया मिळता नभाची बळी रोमांचित झाला कसा मांडावा हिशोब वेद नेतल्या सुखाचा पीक पाहून बळीन जीव वावरा लावला घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्याने पाहिला पाडी विसर दुःखाचा राणी सुगीची चंगळ आता भंगले बळीचे सारे दुर्भाग्य वंगळ रास पाहून मोत्याची जीव बळीचा नटला डोळ्यातील वेदनांचा झाला हळूच निचरा त्याला पडला विसर राणी सोसल्या झळांचा घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्यानं पाहिला किती सांगू मी थोरवी आता बळीच्या घामाची सेवा जीवन भराची असे सावळ्या मातीची बळी समजतो माय काळ्या रानाच्या मातीला कसे बांधू मी शब्दात बळी मातीच्या नात्याला मातीशीच एकनिष्ठ बळी कष्टणारा भोळा घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्याने पाहिला घाम झाला त्याचा मोती माझ्या डोळ्याने पाहिला यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे होईन पुन्हा शेतकरी पुन्हा एकदा येईन जन्मा पुन्हा एकदा येईन जन्मा जाईन रमून मी वावरी काळ्या मातीचे वेड जीवाला होईन पुन्हा मी शेतकरी काळ्या मातीचे वेड जीवाला होईन पुन्हा मी शेतकरी पुन्हा लागेल लळा जीवाला पुन्हा लागेल लळा जीवाला रानातल्या मग ढेकळांचा पुन्हा लागेल लळा जीवाला रानातल्या मग ढेकळांचा हा जीव मोठा होईल माझा पाहून थवा त्या पाखरांचा हा जीव माझा होईल मोठा पाहून थवा त्या पाखरांचा एकूण राणी केल बिलती गेहीन जीव उंच भरारी काळ्या मातीचे वेड जीवाला होईन पुन्हा मी शेतकरी काळ्या मातीचे वेड जीवाला होईन पुन्हा मी शेतकरी पुन्हा गाळीन घामवावरी पुन्हा गाळीन घामवावरी पिकवण्या जगाची भाकरी कष्ट बघून येतील ऋतू धावत चमच्या शिवारी कष्ट बघून येतील ऋतू धावत चमच्या शिवारी मेघालाही फुटेल पाजर मेघालाही फुटेल पाजर बघून कष्ट हे झडकरी काळ्या मातीचे वेड जीवाला होईन पुन्हा मी शेतकरी काळ्या मातीचे वेड जीवाला होईन पुन्हा मी शेतकरी बघूनिया कष्टास माझिया होईल मळा मग हासरा बघूनिया कष्टास माझिया होईल मग मळा हासरा नटुनी रंगानेच हिरव्या येईल फुल फळ बहरा
वैभव सुखाचे

या संगतीने मग येईल माझ्या वावरी काळ्या मातीचे वेड जीवाला होईन पुन्हा मी शेतकरी काळ्या मातीचे वेड जीवाला होईन पुन्हा मी शेतकरी पुन्हा बोलू लागतील मज पुन्हा बोलू लागतील मज बैलगळ्याच्या घुंगरमाळा पुन्हा बोलू लागतील मज बैलगळ्याच्या घुंगरमाळा रास नटेल पुन्हा मोत्यांनी होईल पुन्हा सुख सोहळा रास नटेल पुन्हा मोत्यांनी होईल पुन्हा सुख सोहळा डोळ्यातून बरशेल मोद श्रावणातल्या त्या मेघापरी काळ्या मातीचे वेड जीवाला होईन पुन्हा मी शेतकरी काळ्या मातीचे वेड जीवाला होईल पुन्हा मी शेतकरी यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे गुंतलावावरी जीव सुख दुःख सारखेच सुख दुःख सारखेच जीव इथेच रमला गुंतलावावरी जीव कैफ मनाशी या आला गुंतलावावरी जीव कैफ मनाशी या आला भान कुणा या जगाचे भान कुणा या जगाचे कुठे काय हो चालले भान कुणा या जगाचे कुठे काय हो चालले कुणी मांडला हिशोब किती ऋतू आले गेले कुणी मांडला हिशोब किती ऋतू आले गेले सारकाचं हो आम्हाला उन्हाळा नि पावसाळा सारकाचं हो आम्हाला उन्हाळा नि पावसाळा गुंतलावा वरी जीव कैफ मनाशी या आला गुंतलावा वरी जीव कैफ मनाशी या आला भाग्य मोठे वावराचे की मोल या श्रमिकांचे भाग्य मोठे वावराचे की मोल या श्रमिकांचे तुम्हास कधी कळावे सुख गोड वेदनेचे तुम्हास कधी कळावे सुख गोड वेदनेचे गाळलेला घाम इथे गोडवा उसाचा झाला गाळलेला घाम इथे गोडवा उसाचा झाला गुंतलावा वरी जीव कैफ मनाशी या आला गुंतलावा वरी जीव कैफ मनाशी या आला कोणतीही नशा सांगा उपासपोटी राबवी कोणतीही नशा सांगा उपासपोटी राबवी कोणता आनंद होतो खाताना सुखी भाकरी कोणता आनंद होतो खाताना सुखी भाकरी उंजळीने पाणी पिता शिनकामाचा पळाला उंजळीने पाणी पिता शिनकामाचा पळाला गुंतलावा वरी जीव कैफ मनाशी या आला गुंतलावा वरी जीव कैफ मनाशी या आला थेंब सांडती घामाचे थेंब सांडती घामाचे काळ्या मातीचा शिंपला थेंब सांडती घामाचे काळ्या मातीचा शिंपला पीक येता मोतियाचे जीवैतीच झिंगला पीक येता मोतियांचे जीवैतीच झिंगला झिंगलेल्या जीवाशया सेन मातीचाच लळा झिंगलेल्या जीवाशया सेन मातीचाच लळा गुंतलावा वरी जीव कैफ मनाशी या आला गुंतलावा वरी जीव कैफ मनाशी आला यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे शेताची पूजा देह रानात राबला देह रानात राबला देह घामाने भिजला देह रानात राबला देह घामाने भिजला पूजा मांडता शेताची देह मातीने माखला पूजा मांडता शेताची देह मातीने माखला असा घामाचा सुगंध देतो मनाला आनंद असा घामाचा सुगंध देतो मनाला आनंद वेदनांचे हे सोहळे तरी कष्टण्याचा छंद वेदनांचे हे सोहळे तरी कष्टण्याचा छंद राणी उगाळता देह राणी उगाळता देह नाही उपमा सुखाला पूजा मांडता शेताची देह मातीने माकला पूजा मांडता शेताची देह मातीने माकला कर्म आमुचे हो इष्ट कष्ट जगी साऱ्या श्रेष्ठ कर्म आमुचे हो इष्ट कष्ट जगी साऱ्या श्रेष्ठ सुख कष्टाचे आवीट गोड भाकरीची गोष्ट कष्ट सुखाचे आवीट गोड भाकरीची गोष्ट कष्ट शमवी आमुचे कष्ट शमवी आमुचे साऱ्या जगाच्या भुकेला कष्ट शमवी आमुचे साऱ्या जगाच्या भुकेला पूजा मांडता शेताची देह मातीने माकला पूजा मांडता शेताची देह मातीने माकला देह उन्हात भाजतो देह उन्हात भाजतो पावसातही भिजतो देह उन्हाने भाजतो पावसातही भिजतो कधी थंडीचाही मारा कधी तापाने शिजतो कधी थंडीचाही मारा कधी तापाने शिजतो देह राबून खपून देह राबून खपून देतो वैभव जगाला पूजा मांडता शेताची देह मातीने माखला पूजा मांडता शेताची देह मातीने माखला ऐसे देहाचे चंदन ऐसे देहाचे चंदन उगळते सुगंधानं ऐसे देहाचे चंदन उगळते सुगंधानं देह झिजता वावरी
पीक फुलते घामान देह जिजता वावरी पीक फुलते घामान।

डवरल्या या पिकाला, डवरल्या या पिकाला, असे ओलावा घामाचा, पूजा मांडता शेताची, देहमातीने माकला, पूजा मांडता शेताची, देहमातीने माकला। यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे मातीचे वेड। वेड जीवाला याच मातीचे, वेड जीवाला याच मातीचे, याच मातीच्या कणाकणाचे, वेड जीवाला याच मातीचे, याच मातीच्या कणाकणाचे, इथे जीवाला सुख लाभते भग्यामुच्या अशक्षणांचे, इथे जीवाला सुख लाभते भग्यामुच्या अशक्षणांचे। इथे आम्ही घामगाळीला, इथेच आम्ही घामगाळीला अनढेकळा लळा लाविला, इथेच आम्ही घामगाळीला अनढेकळा लळा लाविला, कष्टाने या मळा फुलविला भूमीवर या स्वर्ग आणिला, कष्टाने या मळा फुलविला भूमीवर या स्वर्ग आणिला, मातीतून या मग अंकुरले स्वप्न सुंदर हिरवाईचे, मातीतून या मग अंकुरले स्वप्न सुंदर हिरवाईचे, वेड जीवाला याच मातीचे, याच मातीच्या कणाकणाचे। हिलाचं आम्ही सर्व वाहिले, हिलाचं आम्ही सर्व वाहिले, इथेच आम्ही स्वप्न पाहिले, हिलाचं आम्ही सर्व वाहिले, इथेच आम्ही स्वप्न पाहिले, ऊन पावसा बघा साहिले आयुष्य सारे सुगंधी झाले, ऊन पावसा बघा साहिले आयुष्य सारे सुगंधी झाले, कष्टाचे हे वैभव आमचे पुण्यामुच्या दोन कराचे, कष्टाचे हे वैभव आमचे पुण्यामुच्या दोन कराचे, वेड जीवाला याच मातीचे, याच मातीच्या कणाकणाचे। हीच आमुची वैभव गाता, हीच आमुची वैभव गाता, इथेच आम्हा हर्ष श्रमता, हीच आमुची वैभव गाता, इथेच आम्हा हर्ष श्रमता, सदैव इथे झुकतो माता हीच आम्हा भाग्य देवता, सदैव इथे झुकतो माता हीच आम्हा भाग्य देवता, हिच्या दर्शने पळे दारिद्र्य होते सार्थक आम्हा जीवाचे, वेड जीवाला याच मातीचे, याच मातीच्या कणाकणाचे, वेड जीवाला याच मातीचे, याच मातीच्या कणाकणाचे। इथेच जीवा धन्य वाटते, इथेच जीवा धन्य वाटते, इथेच जीवा सुख भेटते, इथेच जीवा धन्य वाटते, इथेच जीवा सुख भेटते, याच सुखाला मनही नटते अमंगलाचे धुके मिटते, याच सुखाला मनही नटते अमंगलाचे धुके मिटते, स्वर्गाहूनही सुंदर भाषे हेच जीवन साधेपणाचे, स्वर्गाहूनही सुंदर भाषे हेच जीवन साधेपणाचे, वेड जीवाला या मातीचे, याच मातीच्या कणाकणाचे, वेड जीवाला या मातीचे, याच मातीच्या कणाकणाचे। यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे उन्हात ढेकळांचा। उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो, उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो, तहानेने बळीचा व्याकुळ जीव होतो, उन्हात राबताना पाऊले भाजतात, उन्हात राबताना पाऊले भाजतात, सुखाचे स्वप्न म्हणे तरीही सजतात, सुखाचे स्वप्न म्हणे तरीही सजतात, वेदना विसरूनी मग कष्टात जीव गातो, वेदना विसरूनी मग कष्टात जीव गातो, उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो, पाहून ढेकळांची उरी फुटून जाणे, पाहून ढेकळांचे उरी फुटून जाणे, पाहती पाकरेती विसरूनी या गाणे, पाहती पाकरेती विसरूनी या गाणे, घामात भिजलेल्या बळीस साथ देतो, उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो, हुतात्मे ढेकळांचे रानास भाग्य देते, हुतात्मे ढेकळांचे रानास भाग्य देते, कष्टास कुणब्याच्या मग रान साथ देते, कष्टास कुणब्याच्या मग रान साथ देते, राबून दमलेला विसावा जीव घेतो, उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो, उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो। वाटते ढेकळांचं पाऊस राणी यावा, वाटते ढेकळांचं पाऊस राणी यावा, जीव हा भाजलेला मातीत लुप्त व्हावा, जीव हा भाजलेला मातीत लुप्त व्हावा, हा दाह वेदनेचा जगास भाग्य देतो, हा दाह वेदनेचा जगास भाग्य देतो, उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो, उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो। राणी विखुरलेला, राणी विखुरलेला ढेकूळ कुठे गेला, राणी विखुरलेला ढेकूळ कुठे गेला, होऊन अंशतीचा मातीत गुप्त झाला, होऊन अंशतीचा मातीत गुप्त झाला, त्यागून देह राणी बळीस येश देतो, त्यागून देह राणी बळीस येश देतो, उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो, उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो। जुळता ढेकळांशी नाते शेतकऱ्याचे, जुळता ढेकळांशी नाते शेतकऱ्याचे, फुलते भाग्य तेव्हा भाजल्या पाऊलांचे, फुलते भाग्य तेव्हा

भाजल्या पाऊलांची दोघांच्या पुण्याईने पाऊस राणी येतो, दोघांच्या पुण्याईने पाऊस राणी येतो। उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो, उन्हात ढेकळांचा भाजून जीव जातो। यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे सुखाचे चांदणे। सुखाचे चांदणे मज हाती यावे, सुखाचे चांदणे मज हाती यावे, जीवन प्रकाशावे सकलही माझे, जीवन प्रकाशावे सकलही माझे। कष्टलेल्या जीवा मिळावा विसावा, कष्टलेल्या जीवा मिळावा विसावा, मायेचा ओलावा लाभावा मजशी, मायेचा ओलावा लाभावा मजशी। रानात रंगावी पाखरांची गाणी, रानात रंगावी पाखरांची गाणी, आबाळधारांनी माती भिजवावी, आबाळधारांनी माती भिजवावी। वाहिल्या घामाचे थिंबांकुरावे, वाहिल्या घामाचे थिंबांकुरावे, पीक बहरावे शिवारी रानात, पीक बहरावे शिवारी रानात। कष्टाला या यश उतुंग मिळावे, कष्टाला या यश उतुंग मिळावे, दाणे मोतियाचे कणसा लागावे, दाणे मोतियांचे कणसा लागावे। श्रमदेवी मज प्रसन्नच व्हावी, श्रमदेवी मज प्रसन्नच व्हावी, भाकरी जगाची हाताने पिकावी, भाकरी जगाची हाताने पिकावी। कष्टकऱ्यामुखी हास्य खळाळावे, कष्टकऱ्यामुखी हास्य खळाळावे, सुखाचे चांदणे मज हाती यावे, सुखाचे चांदणे मज हाती यावे। यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे आम्ही मातीचे सेवक भोळे। आम्ही मातीचे सेवक भोळे शेतात आमची धाव, आम्ही मातीचे सेवक भोळे शेतात आमची धाव, तना मनाने भूमीची सेवा, तना मनाने भूमीची सेवा, मुखात देवाचे नाव, तना मनाने भूमीची सेवा, मुखात देवाचे नाव। आम्हा पावली काळी माऊली, आम्हा पावली काळी माऊली, देतेही सुखाची रोटी, आम्हा पावली काळी माऊली, देतेही सुखाची रोटी। पाऊस पाणी येतात राणी गीत खुशीचे हे ओटी, पाऊस पाणी येतात राणी गीत खुशीचे हे ओटी। काळी आमची मायमाऊली, काळी आमची मायमाऊली, तिच्याच चरणी भाव, तना मनाने भूमीची सेवा, मुखात देवाचे नाव, तना मनाने भूमीची सेवा, मुखात देवाचे नाव। बैला संगती कामे रंगती, बैला संगती कामे रंगती, जीवासतयांचा लळा, बैला संगती कामे रंगती, जीवासतयांचा लळा। कष्ट करता जीव राबता बगाडवलतो हा मळा, कष्ट करता जीव राबता बगाडवलतो हा मळा। खुशीत गातो सुखात नातो, खुशीत गातो सुखात नातो, भोळा आमचा गाव, तना मनाने भूमीची सेवा, मुखात देवाचे नाव, तना मनाने भूमीची सेवा, मुखात देवाचे नाव। जीव रमतो सुखी गमतो, जीव रमतो सुखी गमतो, आमचा हिरव्या राणी, जीव रमतो सुखी गमतो, आमचा हिरवा राणी। डोल शेताचा नाच पिकांचा गातात पाखरे गाणी, डोल शेताचा नाच पिकांचा गातात पाखरे गाणी। भर पिकाचा दिसता खासा, भर पिकाचा दिसता खासा, आम्हा सहितसे भाव, तना मनाने भूमीची सेवा, मुखात देवाचे नाव, तना मनाने भूमीची सेवा, मुखात देवाचे नाव। पिकता माती सुखसंगती, पिकता माती सुखसंगती, हरून जातो जीव, पिकता माती सुखसंगती, हरून जातो जीव। शेताची लक्ष्मी घरास येते, शेताची लक्ष्मी घरास येते, सालभराची ही ठेव, उत्सव खरा मग साजरा नसे दुःखास या ठाव, उत्सव खरा मग साजरा नसे दुःखास या ठाव। तना मनाने भूमीची सेवा मुखात देवाचे नाव, तना मनाने भूमीची सेवा मुखात देवाचे नाव। यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव हे शिवशिव पाखरांची। झुळझुळ वाऱ्यासंगे, झुळझुळ वाऱ्यासंगे आनंद पसरे राणी, झुळझुळ वाऱ्यासंगे आनंद पसरे राणी। शिवशिव पाखरांची माधुर्य भरते कानी, शिवशिव पाखरांची माधुर्य भरते कानी। सळसळ धुंदळ्याची वाऱ्यासंगे खेळे झिम्मा, सळसळ धुंदळ्याची वाऱ्यासंगे खेळे झिम्मा। मनाशी या रिजवितो इथे हिरवा गर्द डांबा, मनाशी या रिजवतो इथे हिरवा गर्द डांबा। हिरवाईचा साजासा, हिरवाईचा साजा।

0: असा आणि तो बहरराणी जीव जीव पाखरांची माधुर्य भरते कानी, जीव जीव पाखरांची माधुर्य भरते कानी। भरतोरे नजरेत भरतोरे नजरेत गोलकंसाचा गोळा, भरतोरे नजरेत गोलकंसाचा गोळा, आला आज वावरात भाग्यसुखाचा हा मेळा, आला आज वावरात भाग्यसुखाचा हा मेळा। सुखभऱ्या शेतातून सुखभऱ्या शेतातून गंध झुळपतो राणी, चिवचिव पाखरांची माधुर्य भरते कानी, चिवचिव पाखरांची माधुर्य भरते कानी। रान लळा जीवास असा रान लळा जीवास असा नाचे खुशीत काळीज, रान लळा जीवास असा नाचे खुशीत काळीज, बघूनी या जोंधळ्याला अंगी संचारत बळ, बघूनी या जोंधळ्याला अंगी संचारत बळ, जीव भुलता या सुका वाहे डोळा आनंदानी, जीव भुलता या सुका वाहे डोळा आनंदानी। चिवचिव पाखरांची माधुर्य भरते कानी, चिवचिव पाखरांची माधुर्य भरते कानी। चुंबण्याचा आभाळ आला चुंबण्याचा आभाळ आला, धुंदळा हा वाढलेला, चुंबण्याचा आभाळ आला धुंदळा हा वाढलेला, डवरल्या शेतावर जीवासा भाळलेला, डवरल्या शेतावर जीवासा भाळलेला। उचंबळे काठोकाठ उचंबळे काठोकाठ भरुणिया मोदमनी, उचंबळे काठोकाठ भरुणिया मोदमनी। शिवचिव पाखरांची माधुर्य भरते कानी, शिवचिव पाखरांची माधुर्य भरते कानी।
1: श्रोतेहो, आत्ताच आपण बोरगाव तालुका केज येथील कवी अनिल गव्हाणे यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात, आणि याबरोबरच आजचा अक्षरलेणी हा कार्यक्रम संपला। पुन्हा भेटू या पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात, तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते, नमस्कार।
2: अक्षरलेणी हा कार्यक्रम आपण ऐकलात। आज या कार्यक्रमामध्ये अनिल गव्हाणे यांचं काव्यवाचन आपण ऐकलं, निवेदन अनिता देव यांचं होतं। आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे।

श्रोते हो, वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक कोळीगीत आपण ऐकलत. संगीत विजय कठीण यांचं होतं. आता सकाळचे 11:30 झालेले आहेत. गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमाचा भाग क्रमांक 278 प्रसारित करत आहोत.

0: गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा भाग क्रमांक 278 आम्ही प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 11:40 झालेले आहेत. स्वरांजली हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळी निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा। कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे। कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय, तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे, वारे, हे चलाचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते, पण शब्दात सांगता मात्र येत नाही।

0: तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले।
1: चांदण्याचे एक गाणे। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। स्तब्धते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली गूज काही बोलले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले।

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। साथ संगत तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

स्वरांजली हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, आता सकाळचे 11:55 होत आहेत. ऐकूयात पारंपरिक लोकगीत वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार विजय कठीण.

वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक लोकगीत आपण ऐकलत. संगीत विजय कठीण यांनी दिलं होतं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 वाजता आहेत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मात्र या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणीनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत, आपली पावलं जो ठामपणे टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनात बाळगून देशसेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झालीय. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणार आहे. ऐकूया देश हा देव असे माझा. लेफ्टनंट पदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि ध्येयवेडा तरुणीला, जिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. लेफ्टनंट पदी नुकतीच निवड झालेल्या स्नेहल माळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सांगलीच्या असणाऱ्या स्नेहल अभियांत्रिकी विभागाच्या पदवीधर आहेत. प्रायव्हेट फर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि राष्ट्रीय पातळीवर ॲथलेटिक्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरीही केली आहे. तर बोलूया त्यांच्याशीच. नमस्कार स्नेहल.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो?
2: पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतं तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या व्हिपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात

0: आणि तिथे दोन स्टार दिसतात. तो एक वेगळाच अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांसमोर एक प्राईड, गर्वाची फिलिंग आणि हंबलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असून सुद्धा त्यांनी आपल्याला इतकं सपोर्ट केलं, ही होती.
1: लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची?
0: माझा जन्म सांगलीचाच, मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युएल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकीमध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं. सुरुवात एअरफोर्सपासून केली होती. ॲफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून, म्हणजे थर्ड इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता, त्याच्यामुळे मी पुण्यात नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले. टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प व आर्मीचे 2 अटेम्प झाले. ह्या 7 अटेम्पमध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटन एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आउट झाले आणि 1 मेरिट इन झाले. 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBA तयारी सुद्धा चालू केली होती. भारती विद्यापीठमधून माझं MBA झालं एक्सटर्नल, व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्समधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेनमध्ये टॅलेंट अक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबादमध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, ऑल इंडिया रँक 3 होतं. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. व गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं.
1: शिक्षण सुरू असताना हेही करावं, म्हणजे देशसेवासाठी आपण काहीतरी करावं, ही बीज कुठे रुजली? मुळात काय प्रेरणा होती त्यामागे?
0: त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्मायच्या आधीच रिटायर झालेत, त्याच्यामुळे माझा असा त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला. पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत. ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून पण ऐकलं होतं की फौज मे बहुत कुछ होता है. तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील, त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं. फौज प्लस खेळाचा, अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल, ह्या भावनेनं मी ॲप्लिकेशन दिलं होतं.
1: या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा होता, कसं होतं सहकार्य त्यांचं?
0: घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून मी 10 आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी, आजोबा, आई वडील, चुलते, लहान भाऊ बहीण हे मला नेहमी, म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन माझ्या काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही, गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो, आई असू दे नसू दे, ती असते माझ्यासोबत की हे खायला घेऊन जा, ते खायला घेऊन जा. ह्या पद्धतीनं त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली की तू हे वापरू शकतेस, ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो, तसा करता येतो, कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे आता.
1: काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण?
0: सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला TCSला नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा TCS होता. 7th सेमिस्टरमध्येच मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट झाली होती आणि 8th सेमपासून माझं जॉईनिंग होतं. ते मी जॉईन देखील केलं, पण माझं असं होतं की मला 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये, मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये, तो सोडायचा निर्णय मी घेतला. त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप

0: सपोर्ट केला. प्लस माझे जे स्टेडियमवरचे मित्रमैत्रीण असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला की हा एक वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही, आणि तोच एक मोठा निर्णय होता.
1: या लेफ्टनंट पदासाठीची ही निवड प्रक्रिया कशी आहे याविषयी सविस्तर काय सांगता येईल?
0: हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव NDA आहे. आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुलांना दोघांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटर्न एक्झाम असते. त्या रिटर्न एक्झाममध्ये मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी बेसिक सब्जेक्ट्स असतात. ती क्लिअर केल्यानंतर ते NDAचे SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल्स होते. मेडिकलनंतर आपण अकॅडमीमध्ये जातो. खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी ग्रॅज्युएशन एंट्री FCAT थ्रू असते. त्याची रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झामनंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड. त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा, आणि मेडिकल्स, आणि मग एअरफोर्स अकॅडमी डुंडीगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड. त्यांचा इंटरव्ह्यू होतो. डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये आपण CDSची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती, आणि मग SSB इंटरव्ह्यूला बोलले जातात. नॉन टेक्निकलमध्ये NCCचे पण येतात जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात, आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केलं कॉमर्स, आर्ट्स, सायन्स तिन्हीमध्ये, किंवा लॉ ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते. डायरेक्ट SSBला कॉल लेटर येतं, इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर SSB ही कशा पद्धतीची असते, 2 स्टेज असतात. पहिला स्टेज 1 दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो, MCQ टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची. रिझनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो. पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो, आणि ती स्टोरी 10-15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते, आणि त्याचं कन्क्लुजन निघतं. हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर, जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोक सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमधून. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट, मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो, आणि तिसरा ग्रुप टास्क. मग त्याला मनसं, वाचा आणि कर्म असं बोलतात. मनसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात. रिटर्नच असतात सगळे. एकाच जागे बसून आपल्याला 4 च्या 4 कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्कमध्ये ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट ग्रुप डिस्कशन पण असतं टॉपिकवरती. त्याच्यानंतर आपला 7 ते 9 जणांचा ग्रुप बनलेला असतो. त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते. सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चरेट असतो. एक माणूस समोर उभारून 3 मिनिटाचा लेक्चरेट देणं, ते कमांड टास्क असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये आपला 1/2 तास होऊ शकतो, 1 तास 1.5 तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसरसोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात, आपल्या आयुष्यात काय झालंय, काय घडलंय, काय नाही घडलं, का नाही घडलं. तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं, त्याच्या मागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते. 10 ते 12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2 ते 5 मिनिटासाठी, कधी कधी 15 मिनिटं पण कॉन्फरन्स चालू शकते. ते आपल्यासोबत डिस्कस करतात स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात. प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो की किती लोक रेकमेंड झाले. रेकमेंडेशननंतर जे लोक रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण, आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट वेट सोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, HB होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्याला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो, आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग

0: लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं की आपलं ट्रेनिंग कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो. युजली तोच टाईम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष 3 वर्ष जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर या पदी निवड होते.
1: या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते?
0: तर आपण पहिला SSB मध्ये सुरुवात करू. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी नेव्ही एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला SSBच बोलतात. ती 5 दिवसाची असते जसं आत्ता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवला जातो आपल्याला, त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची. त्याच्यासाठी वेळ 4 मिनटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात. 12 ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. ह्या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचा, मॅरेथॉन रनिंगचा. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी 9वी 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार. जसं स्पर्धा ह्या ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत. वयोगटात मुली मुले आहेत. प्रत्येकाचे नंबर पहिले 3-3 नंबर आहेत. त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंटसोबत मेडल सर्टिफिकेशन कोण येणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्याच्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे, आणि सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काहीही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोकं मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल, असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल ते माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाल्या सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत, तर त्याच्यावरती बोललं जातं. हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान 2 टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची 1 वर्षाची, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. NDAमध्ये ती 6 टर्म असते आणि IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ती 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज डिवाईड केले जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून PT, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो. मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात. त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्त्वाचा असतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये जे IT मध्ये नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललं आहे, करंट अफेअर्स, ते सगळं असतं. त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो. त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो. वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात, ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत. त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2-3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा स्केड्यूल ठरलेला असतो. अभ्यास प्लस जर कुठे नवीन टॅक्टिक शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथे करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर

0: किलोमीटर अशी असते. आणि मग वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं. ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40, 50, 55 जे असेल ते 20 किलो, 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूट वरून जायचं असतं, ज्याच्यामध्ये मॅप रीडिंग करतो आम्ही. मॅप रीडिंग थ्रूच एक चेकपॉईंट दुसऱ्या चेकपॉईंटवरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात, 10 ते 15 जणांचा एक ग्रुप असतो. ह्या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. ह्या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात रूम्सला, तर त्या केबिनमध्ये बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं, इथपत सगळं शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे, सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते. तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना?
0: शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी. त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी एक चमचा ड्रायफ्रूट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळे माझ्या घरातल्यांना सवय लागली. आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता जेवण हे झालं पाहिजे, प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्धं डिसिप्लिन तिथंच होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम, ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्त्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूजवरती पण धूळ नसली पाहिजे, त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो. तेव्हा बटनचा जो शेप असेल तो 11 मध्येच असला पाहिजे, ह्याची देखील काळजी घेतली जाते. शिस्त खूप महत्त्वाची आहे आयुष्यात. कोणत्याही प्रगत होणाऱ्या व्यक्तीला, मुलगा असेल, मुलगी असेल, कुठल्याही फील्डमधला असेल, शिस्त जर असेल तर तो नेहमी उंची गाठू शकतो.
1: ॲथलेटिक्समध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी कामगिरी आपण केली आहे, तर त्याचाही काही उपयोग झाला असेल ना या सगळ्या प्रवासामध्ये, कसा झाला?
0: हो, ॲथलेटिक्सचा सर्वात जास्त उपयोग माझ्या फिजिकल फिटनेससाठी झाला. माझे कोच SL पाटील सर जे सांगलीमध्ये आहेत, आणि अविनाश सावंत सर जे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांनी राबवलं आहे. इतक्या वर्षापासून त्यांनी फी 100 रुपये घेत होते, ते देखील सकसारमध्ये जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत, त्यांना देण्यासाठी खायला संध्याकाळी काहीतरी खाऊ म्हणून. त्यांनी स्वतःची फी अशी कधी घेतली नाही, त्याच्यामुळे एक समाजसेवेचं उदाहरण मी त्यांच्या पुढे बघते. त्याच्यानंतर जे सायकोलॉजीमध्ये कथा आल्या होत्या, पिक्चर आल्या होत्या, त्या मला माझ्या अनुभवातूनच, जसं क्रॉस कंट्री मी सांगितलं ते मी आयोजित केली होती म्हणून मी लिहू शकले. परत राष्ट्रीय स्पर्धेत जाताना येताना जी आम्ही तयारी करत होतो त्याच बरेचशा गोष्टीचं वर्णन केलं की ट्रेकिंगला जाणार आहे तर काय करणार, ह्याचं वर्णन मी महाबळेश्वरच्या समर कॅम्पमधून केलं होतं, कारण की मला माहित होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं.
1: एखादा असा प्रसंग अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर?
0: तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये होते, कारण की माझ्या अवतीभवती खूप लोक असायचे घरातले, आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ओबियसली कोर्समेट परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे, पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते, जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो, त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला.
1: या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचे?
0: हो नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचं फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो, पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईनं जे बनवले ते खायला चालू करा. त्याच्यात खूप इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे गोष्ट करावी, तर ती प्लीज आपल्या आई वडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे. ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता. ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो

0: म्हणतात.
1: आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल?
0: आजच्या तरुणाईला म्हणजे जेनजीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार, तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते करत राहावा, पण एकदा आपल्यापेक्षा चार पावसाळे चार उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.

0: मैत्रिणींनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. या सैन्यातल्या घटना हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट खरंच सोपी नव्हतीच. आपली मुलगी सैन्यात भरती होणार आहे, त्यासाठी घरापासून लांब राहणार आहे. जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिची आठवण येईल, तिला भेटावंसं वाटेल, त्या प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. स्नेहलच्या आईबाबांना याची जाणीव होतीच. त्या क्षणी मनात त्यांच्या काय भावना झाल्या असतील? त्यांनी त्यावेळी काय विचार केला? मुलीचं स्वप्न आणि आपली माया या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली? याविषयी सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले,
1: ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर

0: ज्यावेळी तिचा भारतात आला त्यावेळी मला खरंच आनंद वाटला.
1: देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये तिला?
0: साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30 मुलगी माझी मोकळी पाहिजे, कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो, तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत, कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची, अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे. साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली, त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. ती ज्यावेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा विकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार, असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळं मला ॲक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडं जायचं आहे हे मला सांगायची. अगदी एफकॅटची एक्झाम पहिली होती, मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे एफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे, बाबा मला हे पाहिजे, तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला 3रा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला, गयाला, ओटी गयाला. त्यावेळी सुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं, पण ठीक आहे म्हणलं, ओके ती करू शकेल, मला खात्री होती. कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे, स्टेटला असू दे, बऱ्याच वेळा ती एकटी जायची, त्यामुळे मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इवन पुण्यात जॉब करत होती, मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती, कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे अगदी व्यवस्थित राहणार, व्यवस्थित करणार. तिथं सुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा, कधी यायचा, कधी बाबा लगेच करतो म्हणायची, कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा. पण आम्हाला माहित होतं की ती 100% काहीतरी करणार.
1: मैत्रिणीनो, आज जर स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज?
2: आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान, आणि तिला काही शिकवावी लागलं नाही काय नाही, आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती. खेळायला वगैरे ती जायची बरोबर टायमात, तिचे बाबा घेऊन जायचे. आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडं माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य, एक ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना तर तिचे 100% नंबर येणार ह्या अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना गयाला, तेव्हा तिचे टाद वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतकं असं डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले आणि खूप आम्हाला अभिमान वाटला सगळ्यांना. आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही, ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते.
0: आपल्या मुली असू देत, मुलं असू देत, ज्या मुलींना समजा एअरफोर्समध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे, तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात, पण ऍक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाले असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता, व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढं आहे की घाबरायचं काहीच कारण नाही, कारण बरेच सेक्टर असतात. आर्मीमध्ये फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो की इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं, एव्हिएशन असतं, असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार काय नाही, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या, 100% ते चमकणार आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते. पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ते मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, कोणती असू दे, आर्मीमध्ये असू दे, फिल्ममध्ये असू देत, किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल, अरे बाबा तिकडे जाऊ नको फक्त जॉबच कर असं जर म्हटला तर 100% मुलं खचू शकतात. त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या, 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावा असं वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात, गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारत

0: भारताच्या आर्मीला समर्पित केलेला आहे, ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते. आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्या वेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे. आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या.
1: या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील. आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल, आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: खूप खूप धन्यवाद तुमचे.
3: मैत्रिणींनो, आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं, पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो, उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे. देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देश सेवा ऐसी बुद्धी दयानंता, ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी. आणि त्यासाठी कार्य करण्याची जिद्द, बुद्धी सगळ्यांनाच मिळायला हवी.

आज आपण देश हा देव असे माझा लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी @90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात निरंतर स्वर लहरी।
1: गोदावरीच्या काठावर वसलेलं नांदेड, कधी नंदियाल नंदीतट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं, परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं।
0: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर, समाजाशी नातं जोडणारा, माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा, हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा।
1: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सहभाग। आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केला आहे।
0: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली। इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग।
1: ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चिले गेले नाहीत तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली।
0: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाज

0: त्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे.
1: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखनी सादर करण्याची संधी दिली. कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे.
2: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं, हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं.
1: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे.
2: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत.
3: लेखक कवींचं आकाशवाणीशी माय लेकराचं नातं असतं. आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते. ह्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष गटाला आपल्या कवेत घेतले आहे. छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो. त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो. ह्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात. ह्या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो. साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच प्रभावी आहे. दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो. म्हणूनच मी याला माय लेकराच्या नात्याची उपमा दिली आहे. आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत. आकाशवाणी ही साहित्य आणि साहित्यिकांची एक जीवनवाहिनी आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमांत समकालीन समाज जीवनाचे छान प्रतिबिंब उमटत असते. समकालीन लोकजीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते. चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते. अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे. म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. आकाशवाणीवरील सुखसंवादाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा, कविता सादर केल्या आहेत. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. ह्या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता. माझे लेखन आणि माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे. त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
1: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे.
2: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे. फोन इन कार्यक्रम, संदेश, व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, SMS द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
1: श्रोते फक्त ऐकत नाहीत तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
2: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
4: रसिक हो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार मंच आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी

विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते, ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55 ते 56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले, ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात

0: त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीचे घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते, त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचं महत्त्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि श्रोते प्रतिसाद देतात लेखकासाठी.
2: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
1: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी.
3: श्रोते हो नमस्कार, मी देविदास फुलारी. निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे. पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते. हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाचे डोही, आनंद तरंग निर्माण करणारी आहे. ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे. असे असले तरी साहित्यिकांनी शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखक आणि आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे. लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. ऑल इंडिया रेडिओपासून आजच्या न्यूज ऑन एअरपर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे. या प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते. एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे. लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो. पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितिज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल घडत असतो. अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो.
2: आकाशवाणीनं त्यातच FM वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली. आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्व धर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो. श्रोता कोणत्याही भाषेचा असो त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं. त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी.
4: आकाशवाणी व FM रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत. त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांचा दर्जा उच्च स्तरीय असतोच. आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी, मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे. सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे. पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला. आकाशवाणी आणि FM रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. युवकासाठी युवावाणी कार्यक्रम अनेक वर्षे सुरू आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते. आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. माझी पसंत, माझी वाहिनी आकाशवाणी आणि FM वाहिनी.
1: शेत आणि शेतकरी ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्वाचे घटक. कृषी प्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय. संध्याकाळचे 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे

0: होतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगू लागतात.
1: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख म्हणाले,
2: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी. माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेची अखंड स्वरलरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकरीची पावले आपोआप रेडिओकडे वळतात. किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान डवकरतात, मन जागवतं आणि नव्या आशा, नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे. आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेले एक सजीव नातं आहे. लेखक, तज्ज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो. शेतकरी स्वतःचे अनुभव, यशोगाथा आणि ज्ञान आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घडते ज्ञानाची देवाणघेवाण. आकाशवाणी मित्र हो हा शेतकऱ्यासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम आहे. किसानवाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढ होते. आकाशवाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे.
0: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे. या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे. तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत, हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो.
1: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो.
0: लेखकांच्या लेखणीतून
1: आणि श्रोत्यांच्या मनातून
0: निरंतर
1: अविरत.
3: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

0: इस गाने में कौन सा शब्द आया है? याद कीजिए गली।
1: बड़ा

मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला। भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं। त्यांचं जीवन तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत। सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत। मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील। प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत। नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं

0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ ट्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन अॅलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप। आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी

आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या एनआयएनआरसीचे प्रमुख एन रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल के कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. येत्या 13 मे रोजी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते बंगळुरूमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या पीएम मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात

अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मे पर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर ही जी शक्ती आहे तीच युवा वर्गाला कायम युवा ठेवते. पण स्पर्धेसाठी तयारी नेमकी

0: ही कशी करायची? उगाचच स्टाईल म्हणून स्पर्धेला सामोरं जाण्यापेक्षा एकदम मस्त स्मार्टली तयारी करून स्पर्धेला कसं उतरायचं आणि मग घवघवीत यश कसं संपादन करायचं याविषयी स्मार्ट माहिती आपण घेणार आहोत आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये. म्हणूनच आज आपण अशाच एका आपल्या युवा मित्राला भेटणार आहोत. तो स्पर्धा परीक्षांमध्ये चमकला आहे आणि आज एका मोठ्या पदावर आहे. म्हणूनच आपण आपल्या या मित्राला त्याच्या या यशाचा आणि त्याच्या या पदाचा योग्य तो मान ठेवून त्याच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर मग फ्रेंड्स, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येतं हे आजच्या या अभिनंदनीय व्यक्तीकडून आपण जाणूनच घेणार आहोत. मूळचे इचलकरंजीचे असलेले वालचंद कॉलेजचे इंजिनियर, या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेले आजचे हे पाहुणे आहेत सूरज देबाजे सर. प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना उच्च स्तरावर जायचं आहे, त्याची सुरुवात आत्ता त्यांनी केलेलीच आहे. सध्या ते 2019 पासून कौशल्य विकास अधिकारी आणि आता राज्याच्या सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदापर्यंत सुद्धा ते जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी हे घवघवीत यश कसं मिळवलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा प्रवेश घेतला जातो तेव्हा आपल्या समोर एक ध्येय असतं, आपल्याला स्वतःचा व्यवसाय आज ना उद्या सुरू करता यावा.
1: हा,
0: आणि प्रशासकीय सेवेचं आपण ध्येय समोर ठेवतो तेव्हा असतं की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, आपल्या राज्यासाठी काहीतरी करायचंय, आपल्या भागामध्ये जरी आपल्याकडून काही करता आलं तर ती एक समाधानाची गोष्ट असते. दोन पूर्ण वेगवेगळी ध्येय आहेत. मग तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला तो कसा घेतला?
1: प्रशासकीय सेवेत जावं का हे माझ्या थोडीशी 12वीला असताना ती जी पाल आहे ती चुकचुकलेली. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी होती की आमचे मामा जे आहेत ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, ते आता सहायक महसूल अधिकारी म्हणून इचलकरंजी प्रांतमध्ये आहेत. तर त्यांच्या बरोबर मी लहान असताना ज्यावेळी जायचो वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमधून भेट द्यायचो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मामांच्या ओळखीने ज्यावेळी भेटायचो त्यावेळी एक छाप पडली होती की आपण अरे हे करिअर किती चांगलं आहे, म्हणजे लोकांच्या जवळ काम करता येते, लोक येतात ऑफिसला, त्यांची आपण समस्या सोडवतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो. इवन ज्यावेळी मामांच्या ज्या डेस्कवर ज्यावेळी बसायचो मी साईडला त्यावेळी लोक ज्यावेळी यायचे त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक यायची त्यावेळी हे झालं होतं की आपण हे करिअर निवडावं. हे एक 12वीपर्यंत थोडंसं क्लिअर होतं. त्यामध्ये मग करिअर तर करायचंच आहे, मग ग्रॅज्युएशन कशातनं करायचं हा एक पर्याय होता माझ्यासमोर. हा पण विचार होता की मग BSc अग्री करू की BSc का इंजिनिअरिंग करू का डॉक्टरेटला जाऊ, असे ऑप्शन 12वीनंतर होते. पण मी म्हटलं

या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातल्या दोन, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक. आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या चार पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37,50,000 रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजारमूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर की बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024

2022 च्या अहवालातून समोर आलंय. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 मध्ये राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये

सनील धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्या विरोधात 147-144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 वाजता सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग 1 मधील दुरुस्ती तसंच भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्त विशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
1: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं, अर्व लिहिलं, तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय याची मला काहीही कल्पना नाही. मी ते सांगत होते मुलांना. मुलांना गोष्ट रूपात तो कार्वर चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाचा एक भाग

0: म्हणजे असं झालं की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथा जसं पुढे जाऊ लागलं, तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा, कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंगत. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असं कसं गोष्ट पुरी होणार, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया आपण. तर असं ते होत होत एक ती वही भरली, तेव्हा ती मी एका ज्या बी एडच्या प्रोफेसरने त्यांनी बघितली शिक्षकाने आणि ते म्हणाले की ते छान आहे मुलांना सांगायला, पण तुम्ही हे थोडक्यात लिहिलंय, तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं. तर हो म्हणाले, तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही, आपण मुलांसाठी वाचू. म्हणून मी ते पुन्हा लिहिलं, पुन्हा लिहिलं. मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्ग चक्र वगैरे ज्या काही शब्द आलेत किंवा एकच एक पिकलं नुकसान त्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले, म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येतंय का, ते निबंधासारखं होतंय कोरडं होतंय याचा एक मला हे असाय. म्हणून मी ते परत परत वाचायचे, काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय की ते पुन्हा लिहून काढायचे. असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते, नुसत लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं, तेव्हा जे आमच्या त्या बीएडचे शिक्षकाने ते म्हणाले हे सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफो काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते, तर आपण ते नीट लिहून घेऊया. आपण आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात, छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत. म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्याने चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं, म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल. तर इतकं जे माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररीन होते, पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळजवळ, तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय, ते कसं लिहितात, ते छापतात कसं, याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं, ते लिहिलं जात होतं माझ्याकडून, मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती. पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन जे मी वाढवत गेले लिहित गेले, त्याचं कुठेतरी ते जे होतं म्हणजे तळमळ म्हणा किंवा माझी काय मागची इच्छा, ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली, ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं, अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं, अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला, इतरांना सांगावा आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो, असं काही त्या पुस्तकातून, विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्या वेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते, अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला, तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय आपलं कसं होणार अशा त्याच्यात एक थोडस नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी केला, कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे, वर्गात त्याचं लाऊड रिडिंग करायचे, सामूहिक वाचन व्हायचं, याच्यातून यस आपण काहीतरी करू शकतो, आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते, मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही, परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असावा. तेव्हा असं जाणून की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं, तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं.
1: वीणाताई, तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेळे दोघंही नवरा बायको हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक विकायला रस्त्यावर बसायचे आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉल वरती आम्हाला माझ्या मित्रांना कारवरचे JW Carver चरित्र छोटस मिळालं. तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे मुलांना सांगितलं पाहिजे, ती कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की काय

0: सांगितलं पाहिजे तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो. मुलांना स्वतः काय करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने ते तयार आहेत याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो. त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं. आणि त्यामुळे ती जी भेट होती मला ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात पण प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत नाही. तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावं असं आम्हाला वाटतं ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं. की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंगळवाद हा शब्द त्यास नव्हता पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा ग्रांथिक शब्द इव्हन कष्ट करायला कमी न पडलं. आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे ते जोखायला शिकणं अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाटत असताना असे संदर्भ लागत गेले. आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात कसतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही. हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल, असं वागत असेल तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही. तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याइतकी ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतायत म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतायत म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एका ह्याच्याशी, एक तुम्ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होत, ते मला याच्यात दिसलं त्याच्यामुळे ही जवळीक वाटली ग्रामीण भागातलं माझं पासून होऊन असताना. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा ज्याला आनंद म्हणतो की एक प्रकारे माज आहे चुकीचा पण वापरू पण तोच शब्द की जो एक माणस जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो ते मला सांगायचं. तर कारवटची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे ही भेट ही अशी होती.
1: वीणाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे असं काय, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझ व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत. आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कारवर ही व्यक्ती नाहीये तो एक विचार आहे. कारवर हे जगणं आहे, कारवर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडले ज्या व्यक्ती निवडल्या आहेत त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले असतील. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते, विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते, आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडा स्कडर जरी परदेशी होती तिने अख्खा आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे जी त्यांची वृत्ती आहे ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज माइंडनर परदेशी जर्मनीतली असली तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असताना ही ती स्वतःच स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातले कुठल्या आहे ह्याला महत्व

0: नाही का. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात, तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो, ते स्वतःच्या प्रयोगातून, स्वतःच्या विचारातून, स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय, ते कुठेही ते लागू पडेल सगळे, मग त्याच्यात तुम्हाला स्थलकालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल, तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधन ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील, त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडास कटोसी लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले आहेत म्हणून इतरांची लीज असं नाही, तर मला त्यांच्यातलं वेगळेपण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीचा एका समस्येचं उकल झालेलं असतं किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कारवर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आता पाहिलीच, त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. श्रोते हो, आपण आमचे

102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. सादर करीत आहोत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948 अर्थात 9 मे 2026। शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूयात भागवत धांडे राहणार लिंबा यांचे शेतीतील अनुभव, त्यांचे शेतीतील प्रयोग। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये भागवत उत्तम धांडे मुक्काम लिंबा तालुका शिरूर कासार हे आलेले आहेत। आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या शेतीतील त्यांचे वेगवेगळे प्रयोग आणि त्यांचे अनुभव याबद्दल जाणून घेऊयात। नमस्कार।
1: नमस्कार। तर मी भागवत उत्तम धांडे, राहणार लिंबा, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड येथील एक शेतकरी आहे। तर मी 1993 पासून शेती करतो। पूर्वी माझे वडील शेती करायचे, तर वडील शेती करीत होते त्यावेळेस ते वेगळ्या पद्धतीने करीत होते। ते अर्धी जमीन नांगरायचे आणि अर्धी जमीन कुळपट ठेवायचे। जी कुळपट असायची त्यामध्ये ते खरीप करायचे। खरीपामध्ये बाजरी, मुगी, मटकी आणि तूर असं ते पीक असायचं। त्यामध्ये खुरपण असायची, कोळपे किंवा डुबे आणले जायचे आणि मग त्यामध्ये काही तण यायचं, काही धान यायचं आणि परत पुढच्या वर्षी ज्या ठिकाणी रब्बी केली, रब्बीमध्ये ते ज्वारी, हरभरा, करडई अशी पिकं घ्यायचे आणि पुढच्या वर्षी ज्या ठिकाणी रब्बी केली त्या ठिकाणी खरीप करायचं आणि ज्या ठिकाणी खरीप केलं तर त्या ठिकाणी रब्बी करायची। वर्षाड नांगरट करायची आणि पिकाची फेरपालट करायची आणि त्या रानामध्ये ते तण काही गाडलं जायचं। थोडं पिकत होतं पण ते चवदार होतं। नंतर मी 93 पासून मी शेती करायला लागलो आणि मग मी त्यामध्ये बदल केला। मी कापूस लावायला सुरुवात केली। वडील रासायनिक खत टाकत नव्हते, मी रासायनिक खत टाकायला सुरुवात केली आणि वडील वर्षाआड नांगरट करत होते, मी दरवर्षी नांगरायला लागलो आणि मग वडिलांना 10-20 हजार वर्षाकाठी उत्पन्न व्हायचं। त्या शेतीमध्ये मला 2-4 लाख रुपयाचं उत्पन्न व्हायला लागलं। उत्पन्नामध्ये वाढ झाली, कापूस चांगला पिकायला लागला। असं काही वर्ष चांगलं चाललं म्हणजे त्यावेळेस 44 नांदेड, राशी 39 असे ते कापसाचे वाण असायचे आणि चौफुल्यावर लागवड करायचो आम्ही। आड्या उभ्या पाळ्या घालायच्या, रान खुरपून स्वच्छ करायचं आणि कापसाचं उत्पन्न चांगलं यायचं। एकदा खत पेरलं आणि एकदा फवारलं तरीसुद्धा भरपूर कापूस निघायचा। पण काही वर्षानंतर काय झालं तर ते उत्पन्न घटायला लागलं। मग उत्पन्न घटायला लागल्यानंतर आणि आमच्यामध्ये चुरस शेतकऱ्यामध्ये एक स्पर्धा किंवा 10 क्विंटल निघतो तर 12 निघायला पाहिजे अशा हव्यासापोटी मग आम्ही मात्रा वाढवल्या खताच्या। मग ज्या ठिकाणी आम्ही एक वेळेस खत टाकत होतो तिथं 2-3, 4 अशा खताच्या मात्रा व्हायला लागल्या आणि फवारण्यासुद्धा जिथं 1-2 फवारण्या व्हायच्या साध्या औषधाचे ते रोगर, इंडोसल्फान असं सुरुवातीला 1-2 फवारण्या व्हायच्या। पण नंतर नंतर आम्ही 4-4, 5-5, 6-6 फवारण्या व्हायला लागल्या। पण तरीसुद्धा कापसाचं उत्पन्न वाढायच्या ऐवजी ते घटतच चाललं आणि मग एक वेळेस अशी आली किंवा की आपला उत्पादनावरील खर्च हा जास्त व्हायला लागला आणि उत्पन्न कमी व्हायला लागलं। त्याच्यामध्ये अनेक कारणं झाले। मग मजुरी वाढली। आता पूर्वी मजूर मिळायचं, आता मजुराचं शॉर्टेज झाले आणि जे थोडेफार आहेत ते मजुरी वाढवून घेतात, ते एक कारण झालं। पुन्हा उत्पन्न घेण्याकरता ज्या निविष्ठा लागतात, खत आहे, बी आहे, औषध आहे, याचे भाव वाढले, त्या प्रमाणात शेतीमालाचे भाव वाढले नाही, त्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे तोटा येऊ लागला शेतीमध्ये। तर त्याच्यावर काय उपाय करावा म्हणजे आपली जी शेती आहे तर ही तोट्यात चालली, आता काय करावं म्हणून विचार पडला। तर काही अभ्यासांती आदरणीय कोल्हापूरचे प्रताप काका चिपळूणकर यांचे काही व्हिडिओ पाहण्यात आले, तसेच रायगडचे नेरळ तालुक्यातील चंद्रशेखर दादा भरसावळे यांनी विना नांगरणी शेती म्हणजे SRT हा एक नवीन पद्धत शेतीमध्ये आणली। आणि मग असंही काही आम्हाला उरतच नव्हतं, आमचं कोरडवाहू क्षेत्र आहे, मग असं का झालं वा, आपल्या जमिनीमध्ये उत्पन्न का घटलं, तर त्याचे त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ह्या तज्ञाकडनं मिळाले, ते म्हणजे प्रताप काका चिपळूणकर, कोल्हापूरचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व। तर अनेक वर्ष आपण

0: रासायनिक खताचा उपयोग केला त्यामुळे त्या रासायनिक खताचे क्षार किंवा न विरघळणारे घटक ते आपल्या जमिनीत साचत राहिले त्यामुळे आपली जमीन ही
1: निकस झाली
0: म्हणजे आई जर तंदुरुस्त असेल तर बाळ हे सुदृढ जन्माला येतं तर आपली आईच डेथ झाली त्यामध्ये जे जीवाणू असतात ते राहिले नाहीत गांडूळ राहिले नाहीत सेंद्रिय कर्ब राहिला नाही जमिनीमध्ये त्यामुळे पीक हे रोगाला बळी पडू लागलं आणि त्याकरता आपण अधिकाधिक रसायनाचा मारा करायला लागलो त्यामुळे खर्च वाढत चालला असं एक दुष्टचक्र सुरू झालं तर प्रतापकाका चिपळूणकर यांच्या म्हणण्यानुसार की आपण कुठलंही खत सेंद्रिय खत द्या किंवा रासायनिक खत द्या हे पिकाला जशाशी तसं खाता येत नाही जसं की समजा आपल्या घरी भरपूर धान्य आहे परंतु त्या धान्यापासून स्वयंपाक करून देणारी महिला भगिनी स्त्री कुणी जर आपल्या घरात नसेल तर आपण ते धान्य खाऊ शकत नाही मग आपण काय करतो तर बाहेर हॉटेलमध्ये कुठेतरी जाऊन जेवतो परंतु जास्त दिवस जर आपण बाहेरचं खाल्लं तर आपलं सुद्धा तब्येत बिघडते पोट बिघडतं तसं त्या पिकाला कुठलंही खत खाण्यायोग्य बनवून देणारे जीवाणू असतात जमिनीमध्ये आणि ते जीवाणू राहिले नाहीत त्यामुळे आपण त्यांना वरणं हे रासायनिक खत द्यायला लागलो परंतु त्यामुळे आपली जमीनही बिघडली आणि आपले जे पीक आहे त्या पिकाची क्वालिटी खराब झाली पहिली चव राहिली नाही वडील ज्यावेळेस शेती करीत होते तर त्यावेळेस जी चव होती त्या धान्याला ती चव आता नाही कारण का कुठलंही पीक तयार होण्याकरता कुठल्याही वनस्पतीच्या वाढीकरता एकूण 16 घटकाची आवश्यकता असते आणि हे 16 घटक निसर्ग त्याला पुरवित असतो परंतु आपण फक्त 2 किंवा 3 घटक त्यांना देतो NPK त्यामुळे ते जे पीक तयार होते तर त्या पिकामध्ये पूर्ण घटक नसल्यामुळे त्याला चव नाही म्हणजे तेच कमी आहे आणि ते खाल्ल्यानंतर आपण कसे तंदुरुस्त राहणार त्यामुळे आपल्याला सुद्धा त्यापासून पोषण हे कमी मिळायला लागलं म्हणजे क्वालिटी राहिली नाही आपल्या धान्याला तर हे असं का झालं तर आपल्या आती हव्यासामुळं ईश्वराने एक व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे ईश्वराने कुणालाही असं वाऱ्यावर सोडलेलं नाही तिथे चोच बनवली तिथे चारा बनवलेला आहे तसं आपण सर्वत्र आपल्या अन्नाकरता हिंडू फिरू शकतो परंतु वनस्पती ह्या इकडे तिकडे ते फिरत नाही ते एका जागेवर स्थिर असतात परंतु ईश्वराने अशी व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे की ती एकाच जागेवर राहून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि हे आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतं आम्ही लहान असताना आमच्या गावाभोवताली नहार असायचं नहार म्हणजे काय तर नदीकडची पडक पडलेली जमीन आणि त्यामध्ये चिंचा कवटं शिंदुळ्या आंबे जांभळं करवंद हे खूप असायचे आणि काही मानवी हस्तक्षेप नव्हता त्या ठिकाणी कुणी नांगरत नव्हतं कुणी फवारा हाणत नव्हतं काही मानवी हस्तक्षेप नव्हता तरीसुद्धा ते खूप भरपूर अशी फळं यायची कारण काय येत होते कारण ईश्वरीय व्यवस्थेप्रमाणे त्या ठिकाणी ते चालत होतं पडक जमिनीमध्ये परंतु आती हव्यासामुळे प्रत्येक वनस्पती हिला तशी व्यवस्था आहे परंतु आती हव्यासामुळे आपण त्या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ केली आणि आती मिळावं या उद्देशाने आपण शेती करायला लागलो हव्यास वाढला त्यामुळे झालं काय तर आपली जमीन बिघडली आपलं आरोग्य बिघडलं आणि जे आपण पिकवतो ते सुद्धा निकृष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ती चव राहिली नाही तर प्रतापकाका चिपळूणकर काकांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांना खाण्यायोग्य बनवून देणारे जे जीवाणू आहेत ते जीवाणू संपले का संपले त्याचं एक कारण आहे जीवाणू का संपले तर आपण बाहेर जर गुळाचा खडा ठेवला तर मुंग्याला आमंत्रण द्यावं लागत नाही ते आपोआप येतात त्या खड्याकडे तर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब नाही सेंद्रिय कर्ब नसल्यामुळे जीवाणू नाहीत जर सेंद्रिय कर्ब निर्माण केला तर त्या जीवाणूंना आमंत्रण देण्याची आवश्यकता नाही त्या मुंग्याप्रमाणे ते नैसर्गिकरित्या आपल्या शेतीमध्ये येतात जीवाणू म्हणजे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये गांडूळ असतील डोळ्याने न दिसणारे जीव असतात आणि ते अनंत कोटी असतात म्हणजे अनेक प्रकारचे असतात तर त्यांचं कार्य काय तर ते अनेक प्रकारचे असल्यामुळे त्यांचे अनेक कामं आहेत आपल्या जमिनीमध्ये आपण रासायनिक खत टाकले रासायनिक फवारे मारले परत तणनाशक मारले त्याचे जे काही अंश जमिनीमध्ये शिल्लक राहिले तर त्यांना कुजवणारे सुद्धा जीवाणू काही असतात तर जे लोक SRT पद्धतीने शेती करतात तर त्यांच्या जमिनीमध्ये त्या जीवाणूंची निर्मिती झाली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे विषारी घटक होते ते त्यांनी संपवले आणि विषारी घटक संपवल्यामुळं त्या SRT पद्धतीच्या शेतीमध्ये जो माल पिकला जातो तो प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये रेसिड्यू म्हणजे विषारी घटक सापडत नाहीत आज 20-25 वर्ष झालं काही शेतकरी करतात परंतु त्याच्यामध्ये विषारी घटक सापडत नाही का सापडत नाहीत कारण त्या जमिनीमध्ये जीवाणूचे

संख्या वाढली आणि जीवाणूची संख्या वाढल्यामुळे त्याच्यातील विषारी घटक हे त्यांनी विघटन केलं, त्याचं ते कुजून टाकले आणि आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये जमिनी आपण स्वच्छ केल्या त्यामुळे त्यात जीवाणू राहिले नाही आणि जीवाणू नसल्यामुळे ते रेसिड्यू साचून राहतात. आता ते क्षार साचले, पाण्यामध्ये एक क्षार असतात, परत हे रासायनिकचे क्षार आपल्या जमिनीमध्ये ते क्षार साचले, त्यामुळं झालं काय तर आपण एका चाळणीमध्ये ज्वारी घ्यायची आणि एका चाळणीमध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं, तर त्या ज्वारीमध्ये वरनं दोन्ही ते एक एक लिटर पाणी टाकायचं, तर ज्या चाळणीमध्ये ज्वारी घेतली त्यातनं पाणी पटकन खाली जातं आणि ज्या चाळणीमध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात पाणी शिरत नाही, ते वरनं असं आडवं वाहतं, पीठाच्या आतमध्ये जात नाही आणि ते स्वतःबरोबर पीठालाही वाहून नेतं. तशी परिस्थिती आपल्या जमिनीत झाली, त्याच्यात क्षार झाले, परत नांगरट झाली आणि नांगरटमुळं त्या जमिनीचं ती पिठासारखी अवस्था झाली, पाणी खाली झिरपाना पाणी आडवं व्हायला लागलं, त्यामुळे यावर्षी महापूर आला, जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण कमी झालं, वरच्या थरामध्ये गाळ तयार होतो आणि तो गाळ आडवा वाहतो आणि ते पाणी आपल्या बरोबर वाहत असताना जमिनीतील कर्ब, सेंद्रिय कर्ब म्हणजे गढूळ पाणी, ते वाहून घेऊन जातं आणि ते गढूळ पाणी म्हणजे त्या जमिनीचं ते रक्त आहे, तो आत्मा आहे सेंद्रिय कर्ब, आणि त्याला ते घेऊन जात आहे. आणि जी विना नांगरणी पद्धतीने शेती करतात त्यातनं मात्र स्वच्छ पाणी वाहत आहे आणि पाणी मुरण्याचं प्रमाण जास्त द्यात. आपण म्हणतो नांगरट केलं म्हणजे पाणी मुरतं, पण तसं नाही, उलट गाळ तयार होतो आणि पाणी खाली मुरत नाही, आडवं वाहतं. आणि विना नांगरणी जर केली तर विना नांगरणीमध्ये काय सांगितलं काकांनी, तर सेंद्रिय कर्ब वाढायचा, तर सेंद्रिय कर्ब हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, लवकर कुजणारा जो घटक आहे त्यापासून बनणारा सेंद्रिय कर्ब हा लवकर उडून जातो, मध्यम कालावधीमध्ये कुजणारा जो घटक आहे त्यापासून बनणारा सेंद्रिय कर्ब हा मध्यम कालावधीपर्यंत टिकतो आणि जो दम्माने कुजतो, जो पदार्थ हा दम्माने कुजतो त्याच्यापासून बनण्याला सेंद्रिय कर्ब हा जास्त काळ टिकतो. तर कुठल्याही झाडाचा जे पालापाचोळा आहे, शेंड्याकाडचा भाग आहे, हा लवकर कुजतो, त्यामुळे तो सेंद्रिय कर्ब लवकर उडून जातो. त्याच्या खालचा जो धांड आहे त्या धांडाचा हा मध्यम कालावधी दम्माने कुजतो. परंतु मुळं हे असे असतात की सर्वात कठीण असतात आणि मुळापासून बनणारा हा जो सेंद्रिय कर्ब आहे हा स्थिर सेंद्रिय कर्ब असतो, तो टिकाऊ सेंद्रिय कर्ब असतो. ईश्वराने प्रत्येक वनस्पतीचे मुळं हे जमिनीमध्ये ठेवलेले आहेत कारण त्याची जमिनीला आवश्यकता आहे, त्यामुळे कणीस आपल्याला घ्या, धांड गोराला द्या आणि मुळं तेवढी जमिनीला द्या. आणखीन एक ईश्वरीय व्यवस्था असते, आपण तणाला वाईट म्हणतो परंतु तण हे वाईट नसतात. तण दे धन ही संकल्पना आदरणीय प्रताप काका चिपळूणकर यांनी मांडली. तण दे धन ती ईश्वरीय व्यवस्था अशी असते तणाची की आपल्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य कमी आहे आणि जे तण त्या जमिनीमध्ये कुजल्यानंतर जिरल्यानंतर जे अन्नद्रव्य भरून काढतं तेच तण आपल्या जमिनीत उगवतं, ही नैसर्गिक व्यवस्था आहे. बरोबर तेच तण त्या जमिनीमध्ये उगणार आणि ते तण जर का त्या जमिनीमध्ये जिरलं तर ते आपल्या जमिनीतली कमतरता भरून निघते आणि आपली जमीन सुपीक होत असते, त्यामुळे तण हे आवश्यक आणि तणाला आपला कुठलाही एक रुपया खर्च करावा लागत नाही. तेव्हा काकाने सांगितलं की आपल्या जमिनीमध्ये तण वाढवा आणि ते तण जाग्याला जिरवा, त्यामुळे ती तणाचे मुळं अधिक पिकाचे मुळं हे जागच्या जाग्याला जर जिरले तर त्याच्या अशा पोकळ्या तयार होतात आणि त्या पोकळ्यावाटे पाणी जिरतं आणि त्या मुळांना खाण्याकरता त्या ठिकाणी गांडुळं येतात, जीवाणू येतात. आणि आता समजा आपलं हे गाव आहे आणि आपल्या गावामध्ये रस्ते आहेत, घर आहेत, बँका आहेत, शाळा आहेत, सर्व काही आहे, परंतु आपल्या इथे जर भूकंप होऊ लागला, वर्षातनं द्वंद्वा भूकंप होऊ लागला तर आपण हे गाव सोडून जाणार? जर वर्षातनं द्वंद्वा भूकंप होत असेल तर आपण इथे राहू शकत नाही. तसं नांगरट केली तर जमिनीखालचे जे जीवजंतू आहेत त्यांना एक भूकंप झाल्यासारखं होतं आणि मग त्यांचे समजा घरं वगैरे ते पिल्ले सर्व मरून जातात, ती व्यवस्था बिघडून जाते. जी कण रचना असते मातीची ती कण रचना बिघडून जाते, त्यामुळे त्या ठिकाणी ते जीवाणू राहत नाहीत किंवा ते संपतात, त्यामुळे आपले पिकं हे रोगाला बळी पडतात. दुसरा एक मुद्दा म्हणजे आता आपण कुठे गावाला गेलोत आणि चार दिवसानंतर घरी आलोत तर आपल्या घरामध्ये धूळ साचते, आल्यानंतर अगोदर आपण ते घर झाडून घेतो पण झाडायला लागल्यानंतर ती धूळ आपल्या नाकातोंडात जाते, नंतर काय होतं आपल्याला शिंक येते, म्हणजे जे नको आहे ते आपल्या शरीरात गेलं तर ते शरीर त्याला बाहेर टाकतं. तसं आपण वरून युरिया मारतो पिकाला आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं देण्यात येत नाही, आपल्याकडनं कमी जास्त होतं आणि मग ते नको आहे पिकाला नको आहे इतकं, मग त्यावेळेस ते पीक काय करतं तर रस शोषण करणाऱ्या किडीला आमंत्रण देतं, पिकच त्या किडींना बोलून घेतं आणि ते मग जास्त रासायनिक खत टाकलं की जास्त रोग किडींना आपलं पीक बळी पडतं. तर अशा प्रकारे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढायला पाहिजे. तर मग ही शेती करायची कशी, जी SRT शेती आहे तर ही कशी करायची? तर ही सोपी पद्धत आहे. तर ही पद्धती
शिकविण्याकरता

0: आपण ही जी एसआरटी पद्धत सांगितली याबद्दल आपण कशी माहिती मिळवली, आपणास कोणाकडून प्रेरणा मिळाली?
1: तर ते एकतर मी आधीच म्हणजे ही शेती पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना मेटाकुटीला आलेलो किंवा आपल्याला काय आता हे जमाना म्हणजे मिळत असाना खर्च आणि उत्पन्न याचा. मग त्यावेळेस असं त्या युट्यूबवर बघितले बा व्हिडिओ चंद्रशेखर दादा भडसावळे नेरळ तालुक्यातील, तर त्यांनी एसआरटी हे नाव दिलं ह्या तंत्राला. तर एसआरटी म्हणजे सगुणा रिजेनरेटिव्ह तंत्र. तर त्यांनी हे नाव दिलं आणि त्यांनी ते भातामध्ये चालवलं. तर आता त्यांनी प्रशिक्षण सुद्धा देतात ते शेतकऱ्याला. तर अगोदर कोल्हापूरचे चिपळूणकर काकांनी ऊसामध्ये ती पद्धत केली होती, नंतर त्यांचं तंत्र त्यांनी भडसावळे दादांनी ते भातामध्ये वापरलं आणि आता जालना जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, विदर्भ असेल, संभाजीनगर असेल, चौखड शेतकरी हे अनेक पिकामध्ये त्याचा उपयोग करीत आहेत. तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. एक दिवशी विठ्ठल वैद्य जालन्याचे ते एक दिवसाचं प्रशिक्षण देतात शेतकऱ्याला आणि तुम्हाला युट्यूबवर सुद्धा त्याची पूर्ण माहिती मिळते. मला पण अशीच मिळाली, त्याप्रमाणे मी सुरू केलं. तर एक कंपनी आहे बा ग्रो इंडिगो कंपनी, तर ती ग्रो इंडिगो कंपनी म्हणजे आमचं ते कार्बन क्रेडिट म्हणजे घेणार विकत घेणार आहेत. तर ती विदेशी कंपनी आहे. तर ते येतात आणि आमचे नमुने तपासतात मातीचे दरवर्षी. तर आमच्या सर्व शेतकऱ्यांचे 1% पुढं सेंद्रिय कर्वा आहे. 1.5, 1.5%, 2%, 2.5% सेंद्रिय कर्वा झालेला आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही 0.5% सुद्धा सेंद्रिय कर्व निघत नाही. 0.2, 0.3 असे सेंद्रिय कर्व झालेले आपल्या जमिनीचे. परंतु एसआरटी पद्धतीने शेती केल्यानंतर सेंद्रिय कर्व वाढतो आणि मग सेंद्रिय कर्व वाढल्यानं आज काय झालंय, सर्वत्र विषारी झालंय सर अन्न. आईच्या दुधामध्ये सुद्धा विषाचे घटक सापडायला लागलेत. आणि एसआरटी मध्ये काय होतंय, तर ते जीवाणूची संख्या वाढल्यामुळे जे विषारी घटक आहेत त्यांनाही कुजवलं जातंय. त्यामुळं जे अन्न पिकते त्याची चव वेगळी आणि त्याच्यामध्ये ते विषारी घटक सापडत नाहीत आणि आपल्या जमीनही सुधरते. आमचे सेंद्रिय कर्ब हा सर्वांचा 1% पुढं यायला लागलाय आणि 1% जमीन ही सुपीक समजली जाते.
0: ही एसआरटी पद्धत म्हणजे काय, कशी करायची आणि ही कोरडवाहू बागायती दोन्हीसाठी उपयुक्त आहे का?
1: हा, तर ती आपल्याला सर्व पद्धतीमध्ये करता येते. सर्व पद्धती म्हणजे बागायतीमध्ये, कोरडवाहूमध्ये, हलक्या जमिनीमध्ये, भारी चिभाड, सर्व कुठल्याही जमिनीमध्ये करता येते आणि सर्व पिकामध्ये करता येते. फळबाग असेल, ऊस असेल, द्राक्ष असतील, कोरडवाहू पिकं असतील, सर्व पिकामध्ये करता येते. तर आपण ते दोन पद्धतीने करू शकतो. एक तर म्हणजे आपण बेड पद्धतीने, आपण जशी ऊसाला सरी काढतो तशी सरी काढायची. सरी काढल्यानंतर आता तुम्हाला काय पीक घ्यायची वा समजा, त्याच्यावर तुम्ही ते घेऊ शकता सरीवर. आणि एकदा सरी काढल्यानंतर परत ती सरी मोडायची नाही, म्हणजे बरेच वर्ष ती सरी मोडायची नाही, त्याला नांगरट नाही, पाळी नाही. मग आता नांगरट पाळी करायची नाही तर तणाचं नियंत्रण कसं करायचं, आंतरमशागत करता येणार नाही. तर तणाचं नियंत्रण कसं करायचं, आपण गृहित धरलं समजा तुम्हाला कापसाचं पीक घ्यायचंय, तर मग काय करायचं, उन्हाळ्यामध्ये आता शेणखत तर राहिलं नाही आपल्याकडे, पण जर असेल तर शेणखत टाकून घ्यायचं, जमीन नांगरून घ्यायची पहिल्या वर्षी आणि आपण ऊसाला सरी काढतो तशी बेड पाडून घ्यायची 4-4.5 फुटावर. बेड पाडल्यानंतर कापसाची लागवड सुरुवातीला करायची समजा, लागवड अगोटीला आपल्याला. मग आज कापूस लावला की उद्याच्याला बीजनाशक पेंडामेथॅलिन म्हणून औषध भेटतं, ती दुसऱ्या दिवशी फवारणी करायची. बीजनाशक फवारल्यानंतर 1-1.5 महिना गवत उगवत नाही आणि पीक मात्र उगवतं. आपला कापूस उगून येतो आणि गवत उगवत नाही. 1-1.5 महिन्यानंतर गवत उगवलं तर मग काय करायचं, तर निवडक तणनाशक मिळतात, त्यामध्ये तण मरतं आणि कापूस मरत नाही, तर ते तणनाशक आपण मारू शकतो आणि त्यानंतर परतही गवत होतं. तर मग काय करायचं, तर मग आपण अनिवडक तणनाशक म्हणजे त्यामध्ये ग्लायफोसेट असेल, शिप पावर असेल किंवा पॅराकॉटिक्लोराईड अशी औषधं आपण मारू शकतो आणि तणाचं नियंत्रण करू शकतो. मग होतं काय, ते तण जागेला जिरतं, त्याचंही खत होतं आणि ज्यावेळेस आपल्याला कापसाचं झाडा होतो त्यावेळेस कुठलंही पीक आम्ही उपटून घेत नाही, ते कापून घ्यायचं, मुळं तेवढी जमीनला द्यायची आणि दुसऱ्या पिकाची लागवड करायची. आता काही लोक सपाटीवर उभे करतात, ही झाली बेड पद्धत. हीच पद्धत फक्त आपण सपाटीवर सुद्धा करू शकतो, जशी परिस्थिती असेल तसं. तुम्हाला जर बेड शक्य नसतील तर सपाटीवर सुद्धा करू शकतात आणि तुमचं रान जर जास्त चिभडच असेल तर बेड करणं हे आवश्यक आहे. म्हणजे असं दोन्ही पद्धती आपल्या आपण करू शकतो.
0: या पद्धतीचा नेमका फायदा काय?
1: आता ह्या पद्धतीमध्ये एकदा बेड टाकल्यानंतर काही वर्षी आपल्याला जमिनीची नांगरट करायची नाही, आंतरमशागत करायची नाही, खुरपणही करायची नाही. तर फायदा म्हणजे आपला तो खर्च वाचला मशागतीचा. दुसरा फायदा म्हणजे आपल्या जमिनीचा पोत सुधारला. आज आमचे सर्वांचे सेंद्रिय कर्व 1% पुढं गेला म्हणजे जमीन सुधारली, जमीन सुधारते मेन मुद्दा. आणि उत्पन्नही कमी नाही, जे शेजाऱ्याला किंवा पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला जेवढं

0: पिकत होतं तेवढं पिकतही, उत्पन्नही कमी होत नाही, जमीनही सुधारते. मेन मुद्दा म्हणजे जमीन सुधारते. आता आपलं काय झालंय, पारंपरिकमध्ये सेंद्रिय कर्ब राहिला नाही. सेंद्रिय कर्ब म्हणजे कुजणारा घटक. आपण जमिनी स्वच्छ केल्या, खुरपून पाळ्या घालून, आणि जे पीक होतं ते उपटून घेतलं, मग त्या म्हणजे कुजणारा घटक काहीच जायना, ते स्वच्छ झालं. स्वच्छ झाल्यामुळं मग त्यात सेंद्रिय कर्ब राहिला नाही. सेंद्रिय कर्ब नाही म्हणून जीवाणू नाहीत, आणि जीवाणू नाही म्हणून आपण दिलेलं खत हे पिकाला उचलता येईना, कारण त्यांना ते खाण्यायोग्य बनवून देणारे जीवाणू राहिले नाहीत. कारण जीवाणूचं खाद्य नाही, त्यांना वातावरण राहिलं नाही, ते गांडूळ राहिले नाहीत. जी नैसर्गिक व्यवस्था होती, ईश्वरीय व्यवस्था, ती पूर्ण आपण कोलमडून टाकली.
1: आपण नांगरणी करत नाहीत तर जमीन भुसभुशीत कशी राहणार?
0: आपण काय म्हणतो की नांगरट नाही, पण तसं नाही. आमची अहोरात्र नांगरट चालू आहे, कारण ते नांगरट करणारी जी जीवाणू इथं, जंतू इथं, गांडूळ इथं, ती जमीन भुसभुशीत करतात. जे तर नाही, आता डाळ चुपळुंकर काकाने सांगितलं वा की जे तुटक लांब अंतरावरले पिक आहेत त्यामध्ये थोडं तण वाढू द्या आणि नंतर ते जमिनीमध्ये जिरवा. कारण का, तण हे धरणी आईचं सक्कल एकरू आहे, कारण तिच्या पोटात त्या तणाचा जन्म झालाय. आणि पीक जे आहे ते आपण तिच्या वटीमध्ये नेऊन घातले सांभाळायला, त्यामुळे ती सक्क्याल अकराला जास्त जपते. गवत हे जास्त जोमाने वाढतात ते आणि पिकाला वाढू देत नाहीत. त्यामुळे त्या तणाचं नियंत्रण करा. त्याला म्हणजे पूर्ण जर आपण तणाला वाढू दिलं तर ते पिकाला येणार नाही. त्यामुळे त्याचं नियंत्रण करा. त्याला तुम्ही ब्रश कटरने कापू शकता किंवा तणनाशक मारून जिरू शकता जाग्याला. तर काही लोकांचं म्हणणं आलं की वा तण हे पूर्ण आपण दिलेलं खत, जमिनीतले न्यूट्रिएंट्स हे तणच खाऊन घेतं, पिकाला खाऊ देत नाही. तर ते खातं किती वा जमिनीतलं? तर कुठलीही वनस्पती ही पंचतत्वापासून बनते. तर पंचतत्व म्हणजे काय? तर पृथ्वी, आपतेज, वायू आणि आकाश, यालाच प्रकृती म्हणतात. तर प्रकृतीपासून प्रत्येक वनस्पती ही प्रकृतीची तयार होते. माती, पाणी, हवा, उष्णता आणि पोकळी, आणि हे पाचही घटक ईश्वराने आपल्याला मुक्तमध्ये दिलेले आहेत. आणि मग किती खातं होते गवत आपल्या जमिनीतलं? हे घटक तर ह्या घटकापासून तयार होते आणि हे सर्व घटक आपल्याला फुकटमध्ये मिळतात. मग ते तण आपल्या जमिनीतलं खातं किती? तर कुठलंही तण हिरव्या अवस्थेमध्ये 100 किलो जर आपण घेतलं आणि ते जर वाळू घातलं तर वाळल्यानंतर ते 35 किलो उरतं. कारण 65 ते 70% त्यामध्ये पाणी असतं, ते उष्णतेने पाणी वाळून जातं. आणि नंतर त्या वाळलेल्या 35 किलो गवताला जर आपण आग लावली तर त्याचे पंचतत्व हे पंचतत्वामध्ये विलीन होतात. तर त्याच्यातील हवा, पाणी, उष्णता हे सर्व निघून जातं आणि खाली काय राहते? राख. तर ती जी राख राहते ते पृथ्वी तत्व आहे. तेवढंच फक्त त्यांनी

0: फक्त त्यांनी जमिनीतून घेतले तर 100 किलो वनस्पती जाळल्यानंतर 1.5 किलो राख उरते. तर फक्त तेवढं 1.5 किलो तेल मातीतनं घेते आणि आपला तेवढ्या करता एवढा अट्टहास काय टाकू, रासायनिक टाकू, सेंद्रिय टाकू, किती आपण म्हणजे आपण पाहतो जंगलामध्ये काही टाकलं जात नाही, तरी सुद्धा त्यातल्या कुठल्याही झाडाच्या कुठल्याही पानामध्ये कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता नाही. ईश्वरी व्यवस्था आहे ती, ईश्वराने ती व्यवस्था निर्माण केलेली आहे. परंतु आपण थोडेही काही आपल्या जमिनीला सेंद्रिय मिळाणार. पूर्वी शेणखत असायचे, आता शेणखत राहिलं नाही, गावरान गाय नामशेष झाली. ही जी गाय आहे ही गाय नाही आहे, तो एक संकरित खतरनाक प्राणी आहे. त्याच्या शेणातही काही नाही आणि दुधातही काही नाही, जलशी. तर आता गाय राहिलं नाही, शेणखत राहिलं नाही आणि फक्त रासायनिक आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब राहिला नाही, त्यामुळे आपले पिकं हे रोगाला बळी पडायला लागले, जमिनी नापीक होऊ लागल्या, क्षार वाढत चालले जमिनीमध्ये, गांडूळ राहिले नाही आणि क्वालिटी राहिली नाही आपल्या मालाला पण. त्याकरता प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचा व सेंद्रिय कर्ब कसा वाढल त्याकरती लक्ष द्यायला पाहिजे. सेंद्रिय कर्ब वाढला तरच आपली जमीन ही पुढच्या पिढीला आपण जमीन म्हणून देऊ शकतो. आपण तिला आई म्हणतो, मग आई ही जिवंत असते, मग तिच्यामध्ये सजीवता राहिली नाही.
1: म्हणजे आपल्या मते सर्व शेतकरी बांधवांनी ही पद्धत वापरायला हवी असंच,
2: तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
0: हो, कारण ती आता गरज आहे, कारण आपल्या जमिनी आता उतरत चालल्यात आणि आपण जे रासायनिक खतं देतो सेंद्रिय खतं देतो ते पिकाला उचलता येत नाही, घेता येत नाहीत, कारण आपल्या जमिनीतील जीवाणू कमी झालेत. पूर्वी ज्यावेळेस पहिला पाऊस यायचा, पहिला पाऊस आल्यानंतर एक सुगंध यायचा, सुगंध यायचा म्हणजे काय व्हायचं, तर ते जी जमिनीमध्ये जीवाणू होते ते ॲक्टिव्ह व्हायचे, त्यामुळे तो वास यायचा. तो वास आज येत नाही, कारण जीवाणू राहिले नाही, तो सुगंध राहिला नाही, त्यामुळे पुन्हा येतात ते. जसं गुळाचा खडा ठेवल्यानंतर मुंग्याला आमंत्रण द्यावं लागत नाही, तसं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्व वाढला की जीवाणूंना आमंत्रण देण्याची आवश्यकता नाही. ती नैसर्गिक व्यवस्था आहे, ते नैसर्गिकरित्या तयार होतात, जीवाणू येतात, गांडुळं येतात, पण जमिनीमध्ये त्यांना वातावरण निर्माण करून देणं हे खूप आवश्यक आहे. SRT पद्धतीने जर शेती केली तर बुवा आपली जमीन सुधरते आणि उत्पन्नालाही चांगली क्वालिटी येते, आपला खर्चही कमी होतो. आता जमिनी बिघडत चालल्यात, वरचेवर आपण खताच्या मात्रा वाढीत चाललो, त्यामुळे अधिकाधिक रोगाला बळी पडते पिकं. आकाशवाणीने मला स्टुडिओमध्ये बोलवलं तर त्यांचे मी आभार मानतो. कारण का की आज शेतकरी मेटाकुटीला आला आहे आणि एक थोडा वेळ दिला मी आणि जर काही कुणाचा फायदा झाला, मला तर मी काही स्वार्थी काही स्वार्थ नाही माझा, मला काही विकायचंही नाही, पण कुणाचा जर काही फायदा झाला तर तेवढं सत्कर्म घडेल बा मला त्या निमित्ताने. तर काही शेतकऱ्यांनी करावा, फायदा करून घ्यावा, त्याची यूट्यूबवर माहिती मिळते, विना नांगरणी शेती किंवा SRT तंत्रज्ञान असं म्हटलं की सर्व माहिती मिळते, किंवा त्याचं प्रशिक्षण सुद्धा मिळते, प्रशिक्षण बी दिलं जाते.
1: या प्रशिक्षणाला किती खर्च येतो?
0: खर्च काही नाही, त्याला 200 रुपये घेतात ते.
1: अच्छा,
0: हा, जास्त खर्च नाही.
1: शेतकरी बांधवांना जर या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असले किंवा काही माहिती घ्यायची असली तर आपला मोबाईल क्रमांक?
0: तर माझा संपर्क नंबर आहे 94-03-29-91-30. पण कसं आहे, ज्याला करायचं आहे त्यांना तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता, यूट्यूबवर माहिती घेऊ शकता आणि करू शकता. आणि भावनेच्या भरात येऊन पूर्ण क्षेत्र करू नका, थोडं करा, अनुभव घ्या, मग वाढवित जा जसा अनुभव येईल असं.
1: धन्यवाद भागवतजी, आज आपण आकाशवाणी बीटच्या स्टुडिओमध्ये आलात आणि शेतकरी बांधवांना आपल्या शेतीतील प्रयोग, आपले अनुभव मोकळेपणाने वाटून दिले, त्याबद्दल समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणी बीट केंद्राच्या वतीनं मी आपला आभार मानतो. धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, आता ऐकूयात कृषीवाणी या सदरातील पीक पद्धती व्यवस्थापन याबद्दलची माहिती. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपण बऱ्याचदा असं ऐकतो की शेतकरी बांधवांना केलेल्या कष्टाच्या व खर्चाच्या प्रमाणात पुरेसा मोबदला मिळत नाही. पिकाचा आराखडा तयार करून जमिनीच्या मजदुराप्रमाणे पिकाची आखणी आणि निवड यासाठी उपलब्ध साधनसामुग्री वापरून जमिनीची सुपीकता टिकवून जास्तीत जास्त उत्पादन घेणं याला पीक पद्धती व्यवस्थापन असं म्हणतात. आदर्श पीक पद्धती कुठली असायला हवी यासाठी जमिनीचं क्षेत्र, प्रकार, पाण्याची उपलब्धता, साधनसामुग्री, स्थानिक हवामान, जमिनीची सुपीकता, जमिनीची उत्पादन क्षमता, उपलब्ध बाजारपेठ आणि बाजारभाव, मजुरांची उपलब्धता, 2 किंवा 3 पिकं आपण घेऊ शकतो का याबद्दलचं निरीक्षण, आर्थिक कुवत आणि शेतीसाठी उपलब्ध असलेला वेळ, या सर्व बाबी

विचारात घेऊन पीक पद्धती निश्चित करावी. एक पीक पद्धत, दुबार पीक पद्धत, बहुवार पीक पद्धत, मिश्र पीक पद्धत, आंतरपीक, खोडवा, अनेक मजली पीक पद्धत आणि साखळी पीक पद्धत अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. विविध पीक पद्धतीमध्ये पालापाचोळा जमिनीत गाडला जातो, त्यामुळं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्यास मदत होते आणि जमिनीचं आरोग्य राखलं जातं. वर्षानुवर्ष आपण जर एकच पीक घेत असू तर त्याला एक पीक पद्धत म्हणतो, पण यामुळं जमिनीचा पोत बिघडतो आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होतं. पर्यायतर शेतकऱ्यांनो, आज किसानवाणी कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपली भेट पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

श्रोत्यो, रात्रीचे 8 वाजले. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं. यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. भाजपाला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि TVK पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. काँग्रेसचे 5, माकप, भाकप, VCK, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते. बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं VCK पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे. आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी अरोडा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे. यापूर्वी देखील संजीव अरोडा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते. त्यात काहीही सापडलं नव्हतं. केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एक समान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि

0: देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर की बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हॉइस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे. संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे. यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे. नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी

0: युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे. विनेशीनं 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटीशेत म्हटलं आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आज ऐकूया शाहीर विठ्ठल उमा आणि सहकारी यांच्या आवाजात बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा आपण ऐकलात. गायक कलाकार होते शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सुमित्रा सावंत यांच्या आवाजात सुधाकर कुलकर्णी यांची रचना.